श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौरदिनांक 23 आषाढ 1948 अर्थात 14 जुलै 2026. सकाळचे 5:58 आणि 35 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं गजानन आणि द्वारकानाथ यांचं. श्रोतेहो, मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत जनाबाई यांचा अभंग आपण ऐकलात. गायला होता पंडित भीमसेन जोशी यांनी. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर यांना.

पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. गायक कलाकार होते स्वप्नील गोरे.

लता मंगेशकर यांनी गायलेलं नरसी मेहता यांचं भजन आपण ऐकलं. श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर रचना.

समूह स्वरातली वसंत सावंत यांची देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत. अरविंद हसबनीस यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, सकाळचे 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया काजू लागवड याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण काजूच्या लागवडीविषयीची माहिती घेऊया. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचं पीक चांगलं येतं. विशेषतः जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचं झाड चांगलं पोचतं. समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचं पीक चांगलं येतं. आपल्या कोकणामधील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला चांगलं आहे. विद्यापीठानं काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलम लावून करणं जास्त फायदेशीर आहे. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये करावी. विद्यापीठानं काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. त्यापैकी वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6 तसंच 7, 8 आणि 9 या जाती

0: व्यक्ती लागवडीसाठी योग्य आहेत. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जुलै महिन्यापर्यंत करावी. प्लॅस्टिकची पिशवी चाकू किंवा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा कलम दगावण्याची शक्यता असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी, तसंच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 1.5% क्लोरपायरीफॉस टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचं आच्छादन करावं. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवायला मदत होते. कलमांचं मोकाट जनावरांपासून संरक्षण करावं. कोकणामधील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरतं. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना चौथ्या वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खतं झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. दिलेल्या खतांच्या मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2, तर तिसऱ्या वर्षी 3/4 द्यावी आणि चौथ्या वर्षी तसंच त्यानंतर खताची पूर्ण मात्रा द्यावी. वेंगुर्ला 4 काजूमध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी थायोप्रोलिन 5%, फॉलिक ॲसिड 0.1% आणि ब्रॅसिनोलिड्स 500 ppm हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी फळधारणा झाल्यावर 1 मिली प्रतिलिटर, पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 1.5 मिली प्रतिलिटर आणि दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 2 मिली प्रतिलिटर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काजूची फळधारणा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सुकवलेल्या माशांचा अर्क 500 g/10 liter पाण्यात मिसळून काजूच्या झाडावर फुलं येताना आणि पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी असा 2 फवारावा. किंवा काजूचं उत्पादन वाढवण्यासाठी 10 ppm इथ्रेल या संजीवकाची पहिली फवारणी पालवी आल्यावर आणि दुसरी फवारणी मोहोर येताना करावी. काजू बियांचं उत्पादन आणि बियांचं आकारमान वाढवण्यासाठी प्रतिझाड ताज्या किंवा 8 दिवसापर्यंत साठवलेल्या 25% गोमूत्राची फवारणी, 5 लिटर द्रावण आणि 25% गोमूत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी, 10 लिटर द्रावण शिफारस केलेल्या इतर मशागतीसह ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याला 1 अशी 4 करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमात काजू लागवड याविषयीची माहिती आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. श्रोते हो, कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू 2:00 PM.
2: ऐकत रहा सातत्यानं 262.47 meters अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर.
3: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
2: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
1: श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलगर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठं

0: प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गच करणं हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गच करणं हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गच करणं आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गरमी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गच करणं असतं काय. गच करणं म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डायट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज करणं या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात.

0: पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रृंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामतो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन या विषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:55 झालेत. श्रोतेहो आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 आपण ऐकाल भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 8:40 संतवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी. लेखन अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोतेहो 9:00 लखलख चंदेरी

हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकाल. सादरकर्ते आहेत विवेक वानखळे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण ऐकाल संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, यामध्ये आपुलकी या घरात हा कौटुंबिक संवाद आणि होमिओपॅथी समजून घेऊया याबद्दल डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत. 1:05 गीतपहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये आज आपण ऐकणार आहात आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, दुसऱ्या सभेत 2:02 गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार कार्यक्रमामध्ये आपण ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्त्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 ऐकाल गझल. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये पंडित अरुण कशाळकर यांनी गायलेला राग सारनट. शिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील, आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
1: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल

0: कुशल तंत्रज्ञ,
1: डोळ्यांचे जलद तपासणी आणि वेळेची बचत,
2: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी.
3: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
4: नमस्कार श्रोते, आपण कुंवर सिंह नावाच्या एका व्यक्तिमत्वाची माहिती करून घेऊया. साधारणपणानं 1847 काळ आहे, म्हणजे ह्या सगळ्या कथा आपण ऐकतो ह्या तुम्हाला लक्षात येतील 1820 ते 1860 या सालातल्या कथा आपण गेले 20-22 दिवस ऐकल्या. मग याच्यामध्ये 1818 पेशव्यांचं राज्य, मराठ्यांचं राज्य संपलं होतं, ते विसर्जित झालं होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार आपल्या देशावरती होतं. त्यांनी जवळजवळ संपूर्ण देशाचा कब्जा केला होता, अनेक राजांना मांडलिक बनवलं होतं आणि ते ह्या खंडप्राय देशावरती अगदी निर्भेदपणे सत्ता गाजवत होतं. आता ही सत्ता पूर्णपणानं जोमात नव्हती किंवा पूर्णपणानं जमली नव्हती, परंतु वेगवेगळ्या माध्यमांना वापरून आपली सत्ता मजबूत करायचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती. तर या अशाच 1847 काळामध्ये धुळे जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यामध्ये वसावणे नावाच्या एका व्यक्तीने बंड पुकारलं. आता हा वसावणे म्हणजे कोण? तर कुंवर सिंह, हेच त्याचं नाव, कुंवर सिंह वसावणे. तर नंदुरबारला त्यावेळेला एक एजन्सी होती, म्हणजे ब्रिटिश सरकार एखाद्या प्रदेशाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यवस्था तयार करायची, त्याला एजन्सी म्हणत असत. तर तेव्हा भिल्ल एजन्सी म्हणून तिथे प्रशासकीय व्यवस्था बघायला होती आणि त्याच्यावरती एजंट काम करत होता. या भिल्ल एजन्सीच्या कामामध्ये एजंट सारखा हस्तक्षेप करतो हे काही जणांना पसंत नव्हतं, कारण त्यामुळे त्यांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा येत होती, त्यांच्या हालचालीवरती निर्बंध येत होते, त्यांच्या सण समारंभावरती सरकारचं लक्ष एजंटामार्फत राहत होतं. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत होत्या आणि सर्वांना असं समजत होतं की आपलं स्वातंत्र्य संकुचित होत चाललं आणि एक ना एक दिवस हे आपलं स्वातंत्र्य नष्ट होणार आहे. आज जरी आपण गेलो धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अनेक भाग आपल्याला असे आढळतील जे दुर्गम आहेत आणि तिथे आदिवासी भिल्ल लोकांची वस्ती आपल्याला बहुसंख्येनं सापडेल. तर अशा गावामध्ये, अशा अक्राणी महालमध्ये हा उठाव होतो आणि त्याचं नेतृत्व कुंवर सिंह नावाचा माणूस करतो. आता ही जी क्रांती त्या प्रदेशामध्ये झाली, तिथली शासन व्यवस्था उलथवून लावण्यासाठी, तर ब्रिटिशांना त्याचा धसका बसला आणि ब्रिटिशांनी त्याला सांगितलं की एकदम हरवणं ब्रिटिशांना शक्य नव्हतं. तेव्हा ब्रिटिशांनी असा अल्टिमेटम दिला की तुम्ही जर शरण आलात तर तुम्हाला माफी दिली जाईल. परंतु कुंवर सिंह काही माफी मागायला तयार नव्हता, म्हणून त्यावेळेला पुण्यावरून जे सेनेचं मुख्यालय होतं तिथून दक्षिण भारताचं मुख्यालय त्यावेळी पुण्याला असेल, तेव्हा तिथून घोडेस्वारांचं दल मागवलं गेलं आणि इतकं सगळं साधन सामग्री ब्रिटिशांनी तिथे तैनात केली या कुंवर सिंगचा पराभव करण्यासाठी. त्या अवस्थेत सुद्धा कुंवर सिंगनं ब्रिटिशांना जोरदार टक्कर दिली आणि त्या लढाईमध्ये, त्या चकमकीमध्ये कुंवर सिंह पकडला गेला. त्याला अर्थातच न्यायालयामध्ये ती केस चालली, सक्त मजुरीची शिक्षा दिली गेली. कुंवर सिंह वसावाला मुलगा होता, त्याचं नाव रामसिंग, आणि पुतण्या होत्या, त्याचं नाव सोनाजी. त्यांना ब्रिटिशांनी पकडलं, परंतु पुढच्या शिक्षणासाठी त्यांची काळजी घेऊन त्याला पुण्याला पाठवलं दोघांनी. पुण्याच्या त्यावेळेच्या कॉलेजामध्ये या दोघांनी, म्हणजे रामसिंग आणि सोनाजी, या दोघांनी चांगली प्रगती दाखवली. पण त्यानंतर त्या कॉलेजचे जे प्रमुख होते मेजर कँडी यांच्याशी या दोघांचंही भांडण झालं आणि तो वाद चांगलाच रंगला. कॉलेज सोडलं त्या दोघांनी आणि पुन्हा पळून आपल्या अक्राणी भागात आले. रामसिंगानं आपल्या वडिलांच्या शिक्षेनंतर जो नेतृत्वहीन समाज होता त्याचं नेतृत्व केलं आणि तिथला कारभार हातात घेतला, पण तोही गप्प बसला नाही. पुढे 1878 ब्रिटिशांनी पुन्हा एकदा मोहीम काढली, कुंवर सिंगचा मुलगा रामसिंगालाही पकडलं आणि त्यालासुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे एका घराण्यामधल्या दोन पिढ्या देशासाठी समर्पित झाल्या.
0: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.
5: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
6: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
1: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
2: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
3: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
4: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: सकाळचे 7:10 झाली आहेत। प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा। सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू। मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय। आता सविस्तर बातम्या। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले। परिवहन विभागाच्या बैठकीत

0: ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता, मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे, मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण

0: तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 7:21 आणि 5 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: चलो निकले क्या?
2: जय, नेहा के सोफे से उठने का मन ही नहीं करता। क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
1: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है। कहाँ से लाया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता ऐकूया आजचे दिनविशेष। आज 14 जुलै। थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856। महानुभाव वाङ्मयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म झाला 14 जुलै 1884। 14 जुलै 1893 भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण यांचा जन्म झाला। संगीतकार रोशन यांचा जन्म 14 जुलै 1917। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा जन्म 14 जुलै 1920। श्रोते हो, आज हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस यांचा स्मृतिदिन आहे। त्यांचं निधन झालं होतं 14 जुलै 2003। संगीतकार मदन मोहन यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे। 14 जुलै 1975 त्यांचं निधन झालं होतं। श्रोते हो, आज सकाळी 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकाल मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी। आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत।

0: सुरेंद्राचा साथ संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर आपल्या भेटीला येत आहेत 14 जुलै 2026 ला आपल्या आवडत्या कार्यक्रमात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये.
1: यावर्षी तुमचा 619 प्रयोग संपन्न झाला, कसं वाटतंय 600 प्रयोग झाल्यानंतर?
2: खूप छान वाटतंय, कारण कोकणातल्या ह्या ज्या लोककला आहेत आणि बोलीभाषा आहे त्याच्यावरती केलेलं हे लोकनाट्य आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. बाहेरच्या सुद्धा म्हणजे कोकणेतर भागामधून सुद्धा याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. पुणे, विदर्भ, सांगली इकडून सुद्धा फोन येतात. नुसतं कोकणातच आवडतंय असं नव्हे, तर कोकणाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ही बोलीभाषा खूप आवडते आणि हे बघायला खूप आवडते लोक.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका 14 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
3: श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत.

मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
0: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणार आहे, सॉल्व्ह करणार आहे, तर असं अजिबात नाही आहे. ही एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
0: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉईंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉईंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हा

0: शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
1: आहे,
0: पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं, आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं आहे की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे, थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे ती जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही आहे. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरंच आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI for Agri हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरात

0: लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसरणे येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ॲप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या 1-2 वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 वाजून. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आता अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया, शोध अनुरूप जोडीदाराचा.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
2: ओके.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
2: ओके.
3: आणि

0: तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात, शोध अनुरूप जोडीदाराचा. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम भावधारा.

0: अरुण दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते यशवंत देव.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
3: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 वाजून आपण ऐकाल

0: संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
1: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
0: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
1: सादर करते विवेक पानखडे.

श्रोते हो, आजच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी. लेखन आहे अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं, आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम संतवाणी सकाळी 8:40 वाजून.

श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं नितीन आखवे यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. भावधारा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली.

सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विनापरतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात

0: येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फुकवाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सद्घरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 8:40 आणि 26 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम संतवाणी. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी. लेखन अर्चना देवधर यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखळे.

0: फार मोठं आहे. संत एकनाथ महाराज त्यांच्याविषयी म्हणतात, धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिव अवतार तुची धरून केले त्रैलोक्य पावन, समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी, निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. श्रोते हो, महाराष्ट्रात अन्याय अत्याचार यांचं प्राबल्य वाढलं होतं आणि अशा काळात लोकांना वृत्तीतील निवृत्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्यक्ष भगवान शंकरांनीच निवृत्तीनाथांच्या रूपात अवतार घ्यावा असा जणू ईश्वरी संकेतच होता.
1: आपेगाव येथील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी आधी संन्यासाश्रम स्वीकारून नंतर पुन्हा गृहस्थाश्रम अंगीकारला आणि त्यांच्या आणि रुक्मिणीबाईंच्या पोटी निवृत्तीनाथ आणि इतर तीन भावंडांचा जन्म झाला. त्यामुळे संन्याशांची मुलं म्हणून त्यांची तत्कालीन कर्मठ लोकांकडून धर्ममार्तंडांकडून सतत उपेक्षा झाली. तरीही अज्ञानी समाजाचा उद्धार करण्याचं आपलं कार्य त्यांनी कधीच टाळलं नाही. आळंदीत निवृत्तीनाथांच्या आईवडिलांची उपेक्षा झाल्यावर हे कुटुंब तीर्थाटन करण्यासाठी नाशिकला जात असताना त्यांना अनेक प्रकारचे जीवनानुभव आले आणि समाजात असलेल्या अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय, अत्याचार अशा विविध गोष्टींचं दर्शन झालं. त्यातूनच त्यांची समाजोद्धाराची तळमळ आणि भगवद्भक्तीची ओढ अधिक दृढ होत गेली. मुळात निवृत्तीनाथांवर झालेले उच्च प्रतीचे संस्कार आणि गुरु गहिनीनाथ यांच्याकडून मिळालेली दिव्य ज्ञानाची दीक्षा यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली होती. श्रोते हो, निवृत्तीनाथांना गहिनीनाथ हे गुरु म्हणून कसे लाभले याविषयी एक कथा सांगितली जाते.
0: एके दिवशी नेहमीप्रमाणे आई वडिलांबरोबर ही चारही मुलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत असताना एक भला मोठा वाघ डरकाळ्या फोडत समोरून येत होता. आपल्याच दिशेने वाघ येतोय हे बघून विठ्ठलपंत घाबरले, पण त्यांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांना आपल्या मागे लपवत झुडपामागे आसरा घेतला. पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात म्हणून विठ्ठलपंत हाका मारत सुटले. पण वाघाची चाहूल लागताच निवृत्तीनाथ इकडे तिकडे पळत सुटले होते. ते रस्ता चुकले आणि धावता धावता अंजनी पर्वताच्या एका गुहेमध्ये शिरले. त्या गुहेत गोरखनाथांचे शिष्य गहिनीनाथ हे तपश्चर्या करत बसले होते. त्यांच्या मस्तकावर जटाभार, कानात कुंडल, कंठात शैली, हातात शिंगी पुंगी होती आणि मुखाने ते गुरुनामाचा जयघोष करत होते. गहिनीनाथांच्या त्या तेजस्वी रूपापुढे निवृत्तीनाथ लीन झाले. निवृत्तीनाथांच्या मस्तकाचा त्यांच्या पायांना स्पर्श होताच गहिनीनाथांनी डोळे उघडले. निवृत्तीनाथांचा तेजःपुंज चेहरा आणि मुखावरची प्रसन्नता पाहून धुनीच्या लालसर प्रकाशात साक्षात भगवान शंकरच आपल्यापुढे बसलेत असा गहिनीनाथांना भास झाला. या मुलाचा पारमार्थिक अधिकार फार मोठा आहे हे त्यांच्या दिव्यदृष्टीला जाणवलं. या शिष्याला आपण उपदेश करायला हवा असं ठरवून त्यांनी निवृत्तीनाथांना आसनावर बसायला सांगून नाथपंथाच्या गुरुपीठिकेचा उच्चार करत सिद्ध मंत्राची दीक्षा दिली.
1: पिंडे पिंडाचाची ग्रासू तो हा नाथपंतियांचा देशू. श्रोते हो, ही शक्तिपात रहस्य दीक्षा ज्या क्षणी निवृत्तीनाथांना दिली त्याच क्षणी ते अंतर्मुख झाले आणि त्यांची स्वयंज्योती प्रकाशित झाली. ते परमेश्वरी अवतार असले तरीही रामकृष्णांप्रमाणेच भूलोकात आचार करावा लागेल हे जाणून निवृत्तीनाथ गहिनीनाथांना शरण गेले. त्यांना आपलं गुरु मानलं. गहिनीनाथांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून जगाच्या उद्धारासाठी रामकृष्ण हरी या मंत्राचा उपदेश दिला आणि अज्ञानी लोकांना प्रपंचात राहूनही परमार्थ कसा साधावा हे सांग, नामस्मरण या भक्तिमार्गाचा प्रसार कर असं त्यांनी सांगितलं. तसंच दुसऱ्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारही तुला प्राप्त झालाय असं गहिनीनाथ म्हणाले. निवृत्तीनाथांनी गुरूंना वंदन करून माता पित्यांकडे जाण्याची आज्ञा मागितली. निवृत्ती

0: नाथांची काया सतेज झाली होती. घरा येवो या स्वर्ग कावरी पडो वाघ परी आत्मवृद्धीसी भंग कदानो हे अशी जणू त्यांची स्थिती झाली होती. घरी आल्यावर आपल्याला गहिनीनाथांच्या कृपेमुळे पूर्ण बोध झाल्याचं निवृत्तीनाथांनी आई वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता.
1: गुरु सामर्थ्याचा प्रकाश त्यांच्या अंतरंगी निर्माण झाल्यामुळे निवृत्तीनाथांनी आपल्या तिन्ही भावंडांना जवळ बोलावून गुरुपदेश केला. याविषयी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रतयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळीला गहिनीप्रती. गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार चोजविले. प्रणवाचे रूप कोणे देहे देखिले निवृत्तीने दाखविले याच देही. निवृत्तीनाथांसारखे जीवनांती अंतिम ध्येय साध्य झालेले गुरु लाभले म्हणून ही तिन्ही भावंड धन्य झाली.
0: श्रोते हो, निवृत्तीनाथांना गुरु उपदेश झाला होता तरी त्यांच्या व्रतबंधाचा प्रश्न मात्र सुटला नव्हता. संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमी झालेल्यांच्या मुलांच्या मुंजीला शास्त्राधार न मिळाल्यानं धर्ममार्तंडांनी विठ्ठलपंतांना विरोध केला. प्रायश्चित्त घेण्यासाठी गंगा यमुना सरस्वतीच्या संगमात विठ्ठलपंतांनी उडी मारली. रुक्मिणीबाईंनीही त्यांचंच अनुकरण केलं आणि या चारही भावंडांचं मातृपितृ छत्र हरपलं. पोरके पण आलेल्या चौघात मोठे निवृत्तीनाथ हे 10 वर्षाचे. त्यांना बाकीच्यांचे आई वडील होऊन राहावं लागलं.
1: आपण जन्मतःच जीवनमुक्त आहोत, मग व्रतबंधाची गरज काय असं त्यांना वाटत होतं. पैठणच्या धर्मसभेत शुद्धीपत्र घ्यायला जातानाही त्यांच्या मनात हेच विचार होते. कर्मठ लोकांना ईश्वराच्या सत्यरूपाचा विसर पडला आहे, त्यामुळे कर्ममार्गावरून जाताना भक्तितत्वाचा प्रसार करणं हेच त्यांनी आपलं अवतार कार्य मानून पुढे आयुष्यभर वाटचाल केली.

0: पैठणच्या धर्मसभेत निवृत्तीनाथांनी आपला परिचय मी तो निवृत्ती न पडेची प्रवृत्ती मार्गी भोगी अखंड स्वमुखामृत राजयोगी असा करून दिला, ज्यामुळं शुद्धीकरणाची आवश्यकताच उरली नाही. निवृत्तीनाथांनी पैठण इथूनच धर्मप्रसाराची सुरुवात करून पुढे ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रेरणा दिली. आपला सगळा परमार्थ संस्कृतात आहे, तो सामान्यांना समजणं कठीण जातं. संस्कृतमधलं ज्ञानभांडार तू प्राकृत भाषेतून सामान्यांसाठी खुलं कर, असं त्यांनी ज्ञानदेवांना सांगितलं. श्रीमद भगवद्गीता प्राकृतात लिहिताना ज्ञानदेवांचं पांडित्य बघून निवृत्तीनाथ धन्य झाले. भावंडांसमवेत भक्तिमार्गाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी तीर्थयात्रा केल्या आणि नामस्मरणाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं.
1: तीर्थयात्रा संपवून निवृत्तीनाथ पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आले तेव्हा ज्ञानेश्वरांनी पांडुरंगाला आपलं कार्य संपलंय तेव्हा समाधी घेण्याची आज्ञा दे असं विनवलं. त्यांनी ठरल्या दिवशी समाधी घेतलीही, पण त्यामुळे निवृत्तीनाथ दुःखी झाले. सोपान देवानाही ते दुःख सहन झालं नाही, त्यामुळे तेही परब्रह्माच्या चरणी विलीन झाले. पुढे मुक्ताबाईसुद्धा समाधीस्थ झाल्या. तिन्ही भावंड समाधीस्थ झाल्याने निवृत्तीनाथांना एकटं एकटं वाटू लागलं.

0: आपला अवतार जगाच्या उद्धारासाठी आणि संसाररूपी मायेत अडकलेल्या अज्ञानी भक्तांना निवृत्तीचा मार्ग दाखवण्यासाठी होता आणि आता ते कार्य झालं असं वाटल्याने निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर इथे ज्येष्ठ वद्य द्वादशी शके 1219 या दिवशी समाधी घेतली. ओळले दुभते सर्वांसी पुरते प्रेमाचे भरते वैष्णवांसी लोळती चरणी वैष्णव गोमटे पुंडलिक पेठे हरि आला.
1: सोपान खेचर ज्ञानदेव काठा देता ती वैकुंठा क्षेत्र सदा. निवृत्तीने हृदयी पुजिले ते रूप प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज. श्रोते हो, या गाथा पंचकातील अभंगात निवृत्तीनाथांनी जो सावळा विठ्ठल भक्ताकडून सेवा घेता घेता भक्तांचीच सेवा करतो आणि त्याच्याच प्रेमाचं भरतं साऱ्या वैष्णवांना अनुभवायला मिळतं, त्या विठ्ठलालाच जणू निवृत्तीनाथांनी आपल्या अंतरंगामध्ये अखंड स्थापन करून पूजलं आहे.

0: चंद्र हा चंद्रच असतो, पण चांदण्यामुळे त्याची प्रभा अधिक तेजोमय होते. त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ स्वतः अवतारी पुरुष होतेच, पण त्यांची तिन्ही भावंडही संतत्वाची असीम वृत्ती असलेली होती. त्यामुळे निवृत्तीनाथांच्या थोरपणाला अधिक झळाळी आली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. संत एकनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती निवृत्ती म्हणता पाप नुरे चित्ती.
1: निवृत्ती निवृत्ती नाम घेता जन्मसार्थक तत्वता.
0: निवृत्ती निवृत्ती संसाराची होय अशांती.
1: निवृत्ती नामाचा निज छंद एका जनार्दनी आनंद.
0: रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम.
3: निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखन अर्चना देवधर.
1: निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानेटकर. सादर करते

संत वाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकलत संत निवृत्तीनाथ यांच्याविषयी. लेखन होतं अर्चना देवधर यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर. आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. संतवाणी कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

0: लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या युगुलस्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. दिल तो पागल है या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं उत्तम सिंग यांचं.
1: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
2: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
1: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.

परदेस चित्रपटातलं नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, आदित्य नारायण आणि शंकर महादेवन यांनी.

0: सलामचा साथ संगमेश्वरी बाज या लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर आपल्या भेटीला येत आहेत 14 जुलै 2026 ला आपल्या आवडत्या कार्यक्रमात इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये.
1: यावर्षी तुमचा 619 प्रयोग संपन्न झाला.

0: कसं वाटतंय 600 प्रयोग झाल्यानंतर?
1: खूप छान वाटतंय, कारण कोकणातल्या ह्या ज्या लोककला आहेत आणि बोलीभाषा आहे त्याच्यावरती केलेलं हे लोकनाट्य आहे आणि खूप छान प्रतिसाद लोकांचा मिळतोय. बाहेरच्या सुद्धा म्हणजे कोकणेतर भागामधून सुद्धा याला खूप छान रिस्पॉन्स मिळतोय. पुणे, विदर्भ, सांगली इकडून सुद्धा फोन येतात. नुसतं कोकणातच आवडतंय असं नव्हे, तर कोकणाच्या बाहेरच्या लोकांना सुद्धा ही बोलीभाषा खूप आवडते आणि हे बघायला खूप आवडते लोक.
0: तेव्हा ऐकायला विसरू नका 14 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: उदित नारायण अलका याज्ञिक आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. चित्रपट कुछ कुछ होता है.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन KYC अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

मधू वैशाली आणि शोभा यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रहमान यांचं, चित्रपट ताल. श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 9:30 वाजलेत. काही क्षणातच कार्यक्रम इंद्रधनुष्य.
1: सुपर निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आता इंद्रधनुष्य कार्यक्रमात ऐकूया 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी पूर्वा आपलं स्वागत करते. श्रोते हो, आजचा कार्यक्रम विशेष धमाल होणार आहे, कारण कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते सूत्रधार सुनील बेंडखळे म्हणजेच तात्या गावकर आपल्या भेटीला आले आहेत.
1: बाय माझी आईशी महाकाली महासरस्वती परम पंचतन बरामदेव महाराजा, होय देवा महाराजा, वतन तुझी, वाणी तुझी, गाव तुझा, राव तुझा, ठाव तुझा, अठरा अधिकार तुझे,
2: होय देवा महाराजा,
1: होय कसोबकर फनसोबकर, हरेकर दिंडेकर दांडेकर भालेकर जुवेकर सावन सालबी निकम दलबी चालके फालके यादव जाधव सगळे मिळून तुझ्या दरबार हजर झालेत महाराजा,
2: होय देवा महाराजा,
1: ह्या सगळ्यांचा व्यवस्थित संभाल कर महाराजा,
2: होय देवा महाराजा.
1: आज या ठिकाणी होय आकाशवाणी केंद्रात आमची मुलाखत येवजलेली आहे, ती व्यवस्थित पार पडून दे महाराजा,
2: होय देवा महाराजा.
1: त्यात काय अडीअडचण आल्यास तुझ्या पायाखाली दाबून ठेव महाराजा,
2: होय देवा महाराजा.
1: वया चांगल्या कार्यक्रमात जाकून आडकाठी आणेल, त्याचं दात त्याच्या घशात त्या तंगड्या त्याच्या गळ्यात घाल महाराजा,
2: होय देवा महाराजा.
1: आणि या वर्षापासून मरल्या वर्षापर्यंत सगळ्यांचा संभाल कर महाराजा,
2: होय देवा महाराजा.
0: वा खूपच सुंदर सुनीलजी. आणि तुमचे सहकारी रवींद्र गोंडबरे म्हणजेच रामभाऊ सादर करणारे आपल्या दोघांचंही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद.

0: नुकताच 619 प्रयोग सादर करून यावर्षीच्या मे महिन्यात आपण या सत्रातले प्रयोग थांबवलेत. सर्वप्रथम आपलं अभिनंदन.
1: धन्यवाद.
0: निसर्ग संपन्न असलेल्या कोकणात नमन, खेळे, जाकडी प्रसिद्ध आहेच, नाटक तर आपल्या घराघरात आहे. एकूणच कलेचा अधिपती गणपती बाप्पा कोकणावर प्रसन्न आहे. पण असं जरी असलं ना, तरी आपल्याकडे चाकरमानीही आहेत जे सणावाराला आवर्जून गावाला येतात. पण वर्षभर गावात राहणारी मोजकीच मंडळी असतात आणि गावं पूर्वीप्रमाणे माणसांनी गजबजून जावीत याकरता औद्योगिक, सांस्कृतिक आणि पर्यटनासाठीही प्रयत्न केले जातात आणि या सगळ्याचा समावेश आपल्या कार्यक्रमांमधूनही होतो. आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळं पोचवत असता. कोकणचा साज संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाच्या निर्मितीविषयी थोडंसं सांगा ना.
1: निर्मितीविषयी म्हणजे याची मूळ संकल्पना जी आहे ती आमच्या देवरुखचे गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे या दोघा बंधूंची आहे. गिरीश बोंद्रे संगमेश्वरी बोलीतून दैनिक सकाळमध्ये लेख लिहित असत. मग त्यातून गावामध्ये घडणाऱ्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये येत असत. आणि त्यांचे बंधू आनंद बोंद्रे आहेत, तर त्यांनी त्या गोष्टींचा संदर्भ घेऊन मी संगमेश्वरी बोलतोय असा एक कार्यक्रम ते करायचं
0: सादर करायचं. एक पात्री,
1: एक पात्री. तर त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. मग नंतर त्यांनी त्याच्यामध्ये म्युझिक वगैरे ऍड केलं, म्हणजे आपल्या कोकणातल्या लोककलेतली गाणी वगैरे असेल ते. त्यासाठी मग मी आणि मंगेश मोरे वगैरे त्यांच्या साथीला जायला लागलो. मग ते होत असताना आधी मुळात आपण नाटकवाले, आम्ही इकडे नाटक करायचो स्टारच्या माध्यमातून वगैरे. तर ते असं डोक्यात यायला लागलं की हे ज्या गोष्टी आपण सांगतायत काका, तर ते जर समोर चित्र उभं राहिलं ऍक्च्युअल तर किती इंटरेस्टिंग वाटेल. आणि मिन टाइम नाट्यगृहामध्ये दिगंबर नायकांचं विच्छा माझी पुरी करायला आलं होतं, तर ते लोकनाट्य आहेत. त्या फॉर्मॅटमध्येच ते खूप छान वाटेल असं डोक्यात यायला लागलं. आणि मग आम्ही एकदा काय झालं की कोळंबे गाव आहे आपल्या इथे पावसच्या इथे, तर ते बोंद्रेकांचा कार्यक्रम ठरला. आणि अचानक कार्यक्रमाच्या 3 दिवस अगोदर बोंद्रेकांचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना ते शक्य होत नव्हतं येणं. मग ते तिथले आयोजक सगळे आमचे मित्र ते म्हणाले की नाही काय पण करा, पण ते आता आम्ही सांगून बसलो ते करायला पाहिजेच. बोंद्रेकांना म्हटलं काय करायचं, आणि गाडीतून आम्ही चालायचं, म्हणजे मी त्यांचेच जोक्स मी त्यांना ऐकवायचो असे तसे. मग बोंद्रेकांना म्हटलं आम्ही करू काय, जेवढं होईल तेवढं करतो आम्ही. ते म्हणाले करा बघा कसं काय होत आहे ते. मग तो पहिला आम्ही त्यांच्याच फॉर्मॅटमध्ये आम्ही तो त्यांचाच कार्यक्रम सगळा तिथे केलेला. मग ते झालं बऱ्यापैकी. पण आपल्या डोक्यात काय होतं की याला नाट्यीकरण करायचं. मग साधारण 1-3 प्रयोग झाल्यानंतर मग आम्ही याला लोकनाट्याच्या फॉर्मॅटमध्ये सुरू केलं. मग ही कॅरेक्टर उभी केली सगळी आणि मग इथून तो सगळा प्रवास हळूहळू सुरू झाला.
2: शिव

0: आता तुम्ही म्हटलं की सुरुवातीला बदली कलाकार म्हणून आपण असं म्हणू की पूर्णतः कार्यक्रमच बदलून गेला आणि एकपात्रीचा त्याच्यामध्ये अनेक पात्र समाविष्ट झाली आणि लोकांच्या समोर सादर झालं. आपल्याकडे असं म्हटलं जातं की कोकणी माणूस हा फणसासारखा आहे, त्याचं बोलणं तिरकस आहे पण तो आतून खूप मायाळू आहे, आणि म्हणूनच यातून बोली भाषेचं संवर्धन केलं जातं, पुस्तकी भाषा बोलली जात नाही. तर त्याविषयी थोडं
1: हे करत असताना हा सुद्धा प्रश्न आलेला आमच्या मनामध्ये की हे प्राकृत मराठीमध्ये करावं की संगमेश्वरी बोलीमध्ये करावं. पण मुळात आधी त्यांच्या गोष्टी ज्या होत्या त्या संगमेश्वरी बोलीमधूनच होत्या, त्यामुळे ते तसंच पुढे नेऊया. सुरुवातीला जरा थोडं जड गेलं, कारण संगमेश्वरी बोली म्हणजे हे जरी आपल्या इथलं असलं तरी सुद्धा त्याचा एक लहेजा आहे. हा, त्यामुळे त्याचा एक वेगळा लहेजा आहे. कसं आहे, प्रत्येकाची बोलण्याची लकब वेगवेगळी आहे. म्हणजे आता आमच्याच लोकनाट्यात जर तुम्ही बघितलं तर मी बोलतो त्याचा हेल जरा वेगळा येतो, सचिन बोलतो त्याचा वेगळा येतो, आमचे हे रामभाऊ बोलतात त्याचा हेल वेगळा येतो, आणि त्याच्यामध्ये खरी गंमत आहे. म्हणून ते तुम्ही शिकून करायचं म्हटलं ना तर तसं तसं नाही जमत, समोरच्याला कळतं
0: हा
1: आर्टिफिशियल बोलतोय. त्यामुळे म्हटलं ते तशीच कॅरेक्टर घेतल्यामुळे प्रॉपर म्हणजे अगदी आम्हाला म्हणजे रवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो गावातून नमनातून वगैरे काम करायचा, गावामध्ये ते नाटकातून काम करायचं,

0: त्यामुळे तो त्याचा एक वेगळा बोलण्याचा टोन आहे,
1: हां,
0: त्यामुळे तो तिथे त्याला आम्ही घेतला.
1: पण त्याची भाषा तशीच ठेवल्यामुळे आत्मविश्वास पण वाढला.
0: हा नक्कीच नक्कीच,
1: कॅरेक्टर उभं करताना
0: हा
1: त्यांचा आत्मविश्वास जास्त चांगल्या पद्धतीने.
0: त्यांना आम्ही तेच सांगितलं ना की तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये, तुम्ही आहेत तसेच, फक्त त्याच्यामध्ये हे करायचंय,
1: हा
0: रोल करायचा आहे. आणि मग ती डेव्हलपमेंट होत गेली त्याच्यामध्ये,
1: जसे जसे प्रयोग होत गेले तसं कलाकार
0: सगळे तसं होत गेलं. त्यामुळे तो बोली भाषा ती ठेवल्यामुळे ते खूप भावतं लोकांना.
1: याचीच आणखीन एक बाजू अशी आहे की सलग 2-3 तास चालतो हा कार्यक्रम, पण याच्यामध्ये नेहमी घडणाऱ्या घटना, म्हणजे काल काय घडलं, परवा काय घडलं, हे सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट केलं जातं. तर याच्यामुळे त्याच्यात नाविन्य तर येतच, पण तुमच्या सहकलाकारांना ते सहज जमतं की थोडस कठीण जात?
0: नक्कीच. कसं होतं, आता ते खूप नेहमीचं झालेलं आहे, कारण म्हणजे विशेषतः मी, सचिन आणि आमचे पिंट्याजी असतील ना, तर ते आम्ही अचानक काय घेऊ काय करू, आणि हे आता बॉन्डिंग एवढं झालंय ना की अचानक पंचेस फुटतात, पण मग त्याला लगेच समय सूचकतेनुसार रिबॉन द्यायचा, प्रतिसाद दिला जातो. हे खूप आता होतं, पण हे कसं झालंय, नेहमी झाल्यामुळे झालेलं आहे ते. आणि तुम्ही म्हटलात तसं, कारण करंट जे टॉपिक आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आता ते तीव्र धरण फुटलं होतं, पण मग त्यावेळी जावई शोध लावला होता की ते खेकड्याने धरण फोडलं, मग त्याच्यावरून पण आम्ही पंचेस काढले होते त्याच्यामध्ये काही. ते एवढं चालायचं किंवा लोकांमध्ये सुद्धा कुठला जर वेगळा एखादा बॅड मेसेज असेल तर त्याच्याबद्दल कसं बोलावं उपरोधिकपणे, तर हे खूप त्याच्यामध्ये येतं, आणि त्याच्यातून विनोद निर्मिती पण होते आणि समाज प्रबोधन पण होतं.
1: हा, मला त्याकडेच यायचं होतं की नुसती विनोदाची निर्मिती नाही तर समाज प्रबोधनही होतं त्यातून. एकाच कार्यक्रमाचे अनेक प्रयोग झाले तरी प्रत्येक कार्यक्रमाचा प्रयोग हा वेगळा ठरतो.
0: नक्कीच. आणि म्हणजे गुहागर जर तुम्ही घेतलं ना, तर गुहागरमध्ये एक वर्ष असं झालेलं आमचं की सलग बाजूबाजूच्या गावामध्ये सलग 4 दिवस आम्ही, आणि त्यावेळी असं वाटलेलं आम्हाला की हे एकच बघणार कसं काय होणार ते, पण असं व्हायला लागलं की आदल्या दिवशीचे लोक पण तिकडे शेजारच्या गावात परत यायचे बघायला. असं करत शेवटच्या दिवशी फुल नुसतं तुडुंब भरलेलं होतं. आणि हे होतं ना नवीन काही ना काहीतरी त्या जागेवरती, नवीन काहीतरी सुस्त, म्हणजे एकदा तर ऍक्सिडेंटली झालेलं असं की ते आपण फॉग मशीन ठेवतो समोर, आणि सचिन तिथे बसलेला होता समोर, आणि ते फॉग मशीन जास्त वेळ आपण ऑपरेट नाही केलं तर त्याचा धूर आपोआप निघतो, आणि ते झालं तसंच. तो तिथे बसलेला आणि एकदम फॉग मशीनचं ते धूर एकदम फसकून बाहेर पडला, तर त्याने लगेच त्याच्यावरती आलं, अरे मला माझी कागदपत्र सगळी जळली असती ना, का आग लावली का काय तू, असं झालं. आणि तो फुटला आणि मग तो नंतर रेग्युलर होत गेला. असे असे काही झालेले, म्हणजे असं बोलता बोलता, म्हणजे हे खरं गावात घडतं. तुम्ही जर गावात जर जाऊन बघितलं आणि जुनी माणसं जर बोलताना तुम्ही ऐकलत ना, तर त्यांच्यातून ती खूप विनोद निर्मिती होत असते. आम्ही तेच करतो तिथे. सचिन आणि मी ज्यावेळी असतो, त्यावेळी असं एकदा बोलता बोलताच असा वादाचा मुद्दा चाललेला होता ना की तुला गणपतीची हौस काय आहे, तू काय गणपतीत हौस करतोस आम्हाला माहिती, हा तू म्हणजे काय नुसता घरात गणपती आणून ठेवायचा, कॅलेंडर लिहिलेला आहे म्हणून विसर्जन करून यायचा, याच्या पलीकडे काय तुझा गणेशोत्सव, मग त्याच्यावर तो परत मला. आणि इतके दिवशी काय झालं की आमचा ते खंडाळ्यात प्रयोग होता आणि तिकडे आप्पा शिर्के नावाचे मोठे पेंटर आहेत, त्यांच्या तिथेच होता. आता त्यांचं नाव घ्यायचं होतं, पटकन सचिन बोलून गेला, हा वया आप्पाला तू सांगितला 6 फुटाचा गणपती, मग मी म्हटलं मग बरोबर जाय, गावकाराचा गणपती आहे, मोठा असायलाच हवा, मग हो गणपती सांगितला 6 फुटाचा, घरात आणल्यावर कळलं दरवाज्यातनं आज जात नाही तो. आणि या घडलेल्या घटना आहेत गावामध्ये, पण हे सचिनने अचानक टाकलेलं होतं आणि ते अचानक आलं होतं, म्हणून मी पण त्याच्यावर घेतलं. म्हणून काय झालं, हौस आहे, दरवाजा फोडून गणपती आत नेलेला आहे याला हौस म्हणतात. परत त्याच्यावर सचिन आणखीन झाला, हो आता दरवाजा फोडलेला आहे, परत गणपती बाहेर नाही आता, म्हणून दरवाजा तसाच ठेवलेला आहे, प्रसाद द्यायला माणूस नाही आहे पण राखण करायला माणूस इथं आहे बाहेर ठेवलेला. हे असे इन्स्टंट येत गेले आणि मग नंतर ते होत गेले. असे बदल घडत असतात, त्यामुळे लोक नेहमी येत असतात. एका ठिकाणी सुद्धा आमचे 4-4, 5-5 वेळी प्रयोग झालेले आहेत ते याच कारणामुळे.
2: याच्यामुळे कसं झालं की कार्यक्रमात 3 तास 3.5 तास कधी होतात हे काहीच कळत नाही.
1: बरोबर आहे.

0: तर मला तेच विचारायचं होतं की सुरुवातीला तुम्ही म्हणालात तसं की एकपात्री प्रयोगातून अनेक कलाकारांना घेऊन सादरीकरण सुरू झालं, तर तुम्ही प्रयोग करताना याची काही संहिता ठरवली होती का एक एक गोष्ट त्याच्यामध्ये ॲड होत गेली?
1: आम्ही वन लाईन स्टोरी ठरवतो की बाबा ही अशी अशी स्टोरी आहे, ती स्टार्ट इथे होणार आहे, फिनिश इथे नेऊन आपल्याला करायची आहे. आणि मग ती घ्यायची आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने डेव्हलप करत जायची. मग प्रत्येकाला एक एक सुचत जातं, त्यामुळे लिखित अशी संहिता त्याला नव्हती. ते डेव्हलपमेंट करता करता ते
0: म्हणजे कार्यक्रम सुरू कशावर होणार आणि संपणार कशावर एवढंच फक्त ठरलेलं आहे,
1: हो
0: आणि मध्ये जे नमन, खेळे,
1: हा
0: भजन हे
1: हो
0: सगळं
1: हो
0: दाखवलं जातं
1: हो
0: तर
1: हाँ ते
0: त्याचा क्रम
1: प्रत्येकाचं,
0: ठरलेला आहे.
1: हाँ प्रत्येकाचं हे ठरलं. आता भजन, भजनाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, तर हे सुरू इथे करायचं आणि संपवायचं इथे. मग हे भाव बाकीचा जो मधला आहे तो सुरुवातीला आम्ही इम्प्रोवायझेशनवरच आला तो. मग ह्याने हे केलं, त्याने दिलं, मग तो सचिन पुढे पुढे पुढे जात जाणं, पूर्वी डाऊल करायचे ते पुढे पुढे जात जाणं, मग त्याला ते मागे ओढणं. आणि हे असं असतंच की गावातल्या भजनामध्ये एवढा तल्लीन
0: तल्लीन
1: होतोच
0: होऊन
1: म्हणून.
0: जातो.
1: हां, वन लाईन स्टोरी आम्ही ठरवतो, स्टार्ट इथे होणार आहे, फिनिश इथे नेऊन करायचं आपल्याला, आणि बाकीचं इम्प्रोवायझेशनमध्ये. ते बालवाडीचं स्किट आमचं खूप गाजलं, अनेक शाळातल्या मुलांनी ते केलं बालवाडीचं उच्चाटन म्हणून. म्हणजे ते गिरीश काकांनी लिहिलेलं आहे, ते त्याचा तो फॉर्मॅट लिहिलेला होता त्यावेळी. ते बोंद्रे एका सांगायचे तो, मग त्याच्यावरून आम्ही ती कॅरेक्टर सेक्रेटरी गावकार मुंबईकर हे आम्ही ॲड केलेलं कॅरेक्टर आहे, की तो इकडे हंटिंग करण्यासाठी शूटिंग करण्यासाठी आला
0: हाँ,
1: आहे.
0: म्हणजे त्याचं संवादामध्ये रूपांतर तुम्ही
1: हो
0: केलं
1: हो हो
0: आणि
1: हो
0: प्रत्येक एक कलाकार घेऊन तो ते संवाद म्हणणार आणि
1: हा
0: मग त्याची उंची वाढत गेली.
1: हा मग ते सुरुवातीला तर आमचं 15-20 मिनिटाचं होतं ते, पण नंतर आता आम्ही ते करत नाही, पण वंदे करताना ते पाऊण तासावर जाऊन पोचलं होतं.
0: म्हणजे आख्यानच झालं ते.
1: अख्यानच झालं ते, कारण एक एक कॅरेक्टर मध्ये ते असे असतात ना,
0: हाँ,
1: एखाद्याला दिले पैसे तो गेला, दुसरीच उडवून आला.
0: हाँ, हाँ,
1: बोलते सांगताना सुद्धा असं कसं ऐटीत सांगणार, पण त्यातून विनोद निर्मिती व्हायची. आणि ते पाऊंट सर मी असं ते इम्प्रोवायझेशन होत होत पुढे वाढत जातं मध्ये.
0: हा सगळा कार्यक्रम लोककलेवर आधारित आहे,
1: हो
0: तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोककला आहेत आणि त्याची एखादी झलक?
1: नाही नक्कीच, आपल्या कोकणातल्या ज्या लोककला आहेत, म्हणजे नमन असेल, भजन असेल, जाकडी असेल, रोंबाट असेल, त्यानंतर लग्नातली गाणी आपल्याकडे खूप गावात तर खूप चालतात, तर हे सगळे आम्ही त्याच्यामध्ये घेतो, त्याला दाखवत असतो. लग्नातली गाणी सुद्धा खूप इंटरेस्टिंग असतात. म्हणजे आम्ही 2-4 वर्षापूर्वी
0: आणि
1: स्पर्धा घेतली,
0: गवळणी येतात त्या
1: हा ते नमनामध्ये येतात.
0: नमनामध्ये.
1: हो, ते नमनामध्ये येतात. तर ते जुनी जी लग्नातली जी गाणी आहेत ती खूप छान इंटरेस्टिंग होती ऐकायला. आता
0: बर.
1: जी नवीन जी आहे ती नवीन गाण्यांच्या चालीवरती वगैरे अशी केलेली आहे, पण ती
0: किंवा
1: जुनी
0: चित्रपटातल्या गाण्यांवर
1: गाण्यांवर.
0: आधारित
1: हा
0: अशी असतात.
1: हो, पण ती जुनी ज्या आहेत ना, त्या बायका ज्या बोलायच्या, ते जे शब्द आहेत ते खूप म्हणजे ऐकण्यासारखे आहेत.
0: एखादी
1: म्हणजे
0: झलक
1: नक्की नक्कीच ना.

हे असं त्यावेळचे अशा ठिकाणी. प्लस अजून म्हणजे आम्ही ह्यासाठी ते आमच्या इथल्या भावनदीमधल्या एक म्हातारी आजी आहेत, तर त्या गाणी म्हणायच्या. मग त्यांच्याकडे जाऊन बसून ती जुन्यातली गाणी आम्ही आणली त्यांच्याकडून, आणि एक स्पर्धा पण आपण घेतली होती, त्यातून खूप कलेक्शन आलं. खूप छान गाणी आहेत, म्हणजे ऐसा कैसा

0: वहिनी येणार, हे असं सगळं त्याच्यामध्ये
1: त्याच्यावरून ते गाणे असायचे.
0: मग घाणा भरणे, हळद लावणे, साखरपुडा, अशा अशा वेगवेगळ्या याच्यावरती ती गाणी आहेत. खूप ऐकायला मजा वाटतात. मग ही आम्ही घेतली त्याच्यामध्ये.
2: आपल्या सगळ्या लोकसंस्कृतीचा ठेवा आहे
0: नक्कीच,
2: जो आपल्या कार्यक्रमामधून आपण लोकांपर्यंत आणतो. नाहीतर काय होतं, आजकाल सगळीकडे डीजे लावले जातात आणि कुठेतरी हे सगळं मागे पडत चाललंय. पण त्याचं जतन केलं जातं या कार्यक्रमामध्ये.
0: नक्की नक्की. आणि मुळात त्याला प्रतिसाद पण मिळतोय. म्हणजे आता नमन जे आम्ही दाखवतो ते पारंपरिक दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे मागे ते खेळे उभे आहेत, त्यांना पगडे आहेत, त्यांचे झब्बे वगैरे असे व्यवस्थित प्रॉपर आहेत. त्याच्यानंतर गवळणी येतात, त्या सुद्धा नऊवारी साडीमध्ये येत आहेत. गाणी जी आहेत ती सुद्धा पारंपरिक आहेत. अगं चाल.

0: ह्याच्यामुळे काय होतं ते लोकांना जास्त भावतं. वाद्य आमचा प्लस पॉईंट जो आहे याच्यामधला आहे तो म्हणजे म्युझिक, आणि त्याला प्रॉपरच जे आहेत आमचे म्हणजे अभि भालेकर तबल्यासाठी असतो, मंगेश चव्हाण ढोलकी पकवासाठी असतात, मंगेश मोरे कीबोर्ड वापरतात. कीबोर्ड फक्त आम्ही लिबर्टी घेतले का तर त्याला जे इतर जे पीस वगैरे देण्यासाठी म्हणून ती घेतलेले, पण ती खूप चांगली भावते. नाही तर बाकी आम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स काही वाद्य वापरत नाही. त्याच्यामुळे त्याचं काय होतं, खूप प्रभाव त्याचा पडतो. म्हणजे मृदुंगाचा जो नाद आहे नमनातला बेदम बेदम नम बेबेद बेदम नम बेदम बेदम, हे ऑक्टोपॅड ढिंकेचके ढिंकेचके ते नाही देत, पण हे प्रॉपर वापरल्यामुळे त्याला खूप भावतं. आणि हे आमचे मातबर आहे ते अगदी प्रॉपर स्केल मध्ये.
1: त्याच विषयाकडे येणार होते की सध्या तुमच्याकडे 20 ते 22 कलाकार आहेत आणि कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत असतो, पण अनेक कलाकार याच्यामध्ये असल्यामुळे त्या सगळ्यांचं टायमिंग जमवून आणणं हे कसं शक्य होतं? आणि तुमचे जे साथीदार आहेत तर ते पहिल्यापासून आजपर्यंत तेच आहेत, संगीत देणारे आणि काम करणारे कलाकार सुद्धा, तर या सगळ्यांची जंत्री कशी काय बांधता?
0: सगळे करतात मॅनेज, ते हाऊस आहेत आणि अजूनपर्यंत तरी झालंय व्यवस्थित. आता
1: पण बदली कलाकार तयार आहेत?
0: बदली कलाकार हा
1: गावामध्ये असे काही तरुणांचे चमू असतात की आम्हालाही चालेल हा याच्यामध्ये यायला,
0: असं तर खूप असतात. पण गम्मत काय होते, मेन जी कॅरेक्टर आहेत मी असेल, सचिन असेल, पिंट्याजी असेल, तर तिथे काय करता येत नाही. बाकीचे जर कोण नसेल तर मग एखाद्या वेळेस इकडचा तिकडे ऍडजस्टमेंट वगैरे करतात. आमचे रामभाऊ तर मास्टरच आहेत की ते काय कोण नसेल त्याचं
1: कुठलंही कलाकाराचं काम करायला
0: करणार. म्हणजे अगदी त्याने साडी पण लावलेली आहे, मावशी पण झालेला आहे, सगळं सगळं तो करतो. तर असे अजून एक दोन जण आहेत आमच्याकडे, अंकुश चांदळे म्हणून आहे आमचा, तर स्वप्नील सुर्वे आहे, तो तर कधी कधी ढोलकी वाजवायला पण असतो म्हणजे अगदीच कधी अभिनय.
1: पण मला याच्या बरोबर आणखीन एक विचारावं असं वाटेल की हा सगळा तुमचा पुरुषांचा संच आहे, याच्यामध्ये कुठेही स्त्री कलाकार नाहीये.
0: नाही नाही,
1: स्क्रिप्टची गरज असली स्त्री कलाकाराची तरी सुद्धा पुरुष पात्रच साडी नेसून स्त्री पात्र उभं करतं आणि खूप छान पद्धतीने हे सगळा कार्यक्रम चालतो तुमचा. रवींद्रजी मला सांगा की तुम्ही या कार्यक्रमामध्ये कसे आलात आणि तुम्ही आता जे रामभाऊ हे पात्र करताय तर त्याची सुरुवात कशी झाली?
2: आमचे मित्र सुनीलजी वेणकेले हे मला एक दिवशी भेटले की असं असं आम्ही कार्यक्रम करतोय तर तुम्ही याल का? तर मी सुरुवातीला नाहीच बोललो की मला जमणार नाही, मी पहिल्यापासून सामाजिक नाटक इतिहासिक नाटकच करतोय, नमन करतोय, मग ह्याच्यावर कसं करायचं. एक दिवशी हा कार्यक्रम माझ्याच गावात झाला, त्यावेळेला केवढा डेव्हलप झाला नव्हता, एकदम साध्या माईकवरती अगदी साधे, जरी गवळींजी असल्या तरी आम्ही साधे असा एक ओंडी गुंडाळून यायचे, मी तो करायचा. तो बघितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सांगितलं की मला ह्या कार्यक्रमात आजपासून यायचंय, त्या दिवसापासूनच ह्या कार्यक्रमामध्ये आलो. आणि असा रोल वाढत वाढत वाढत गेला, तसा डेव्हलप झालं आतमध्ये, तसा प्रत्येक म्हणजे माझा रामभाऊचं कॅरेक्टर फिक्स झालं, तसं दुसरं
1: म्हणजे समूहातून तुम्ही वैयक्तिक वेगळ्या

0: कॅरेक्टरकडे आलं
1: हो असं वाढत गेलं. त्यामध्ये आम्ही म्हणजे नमन दाखवू लागलो, जाकरी दाखवू लागलो, असं काय काय व्हरायटीज आतमध्ये भरायला लागलो. त्यामध्ये अनेक माझ्या गावातले असतील, जसं निवडीतले असतील, अशी एक दोन पोरं एक वाढत वाढत गेली आणि मग हा मोठा संच
0: संच झाला.
1: हो आणि यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, सुनील जे आहेत त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे तेवढी की लोक गोळा कराय कशी करायची
0: आणि ती टिकवायची
1: कशी.
2: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या कार्यक्रमाचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे उर्फ तात्या गावकर यांच्याशी आपण गप्पा मारल्या. पण अजूनही आपल्याला या कार्यक्रमाबद्दल आणि त्यांच्या एकूणच प्रवासाबद्दल अधिक जाणून घ्यायचंय. तेव्हा इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आजच्या पुरता निरोप द्या. याच कार्यक्रमाचा भाग दुसरा उद्या सकाळी म्हणजे 15 जुलैला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 262.47 म्हणजेच 1143 किलोहर्ट्सवर आणि 101.5 MHz या FM वाहिनीवर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

श्रोतेहो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत होतात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेल्या संवादाचा पहिला भाग. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: नेत्रदान करा, मृत्यूनंतरही जग पहा.
3: करुणी दान नेत्राचे, करा सार्थक जीवनाचे.
2: खा हिरवी पिवळी फळे, निरोगी राहतील डोळे.
3: नेत्रदान ही व्हावी कौटुंबिक परंपरा, दृष्टिहीनांसाठी हा संकल्प करा.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 10 वाजलेत, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. पिंजरा या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं राम कदम यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा सोना नाही आला जोडवी नाही मला. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला चोळी नाही मला. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा. ह्या गावचा त्या गावचा कासर नाही आला बांगडी नाही मला. कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा, कशी मी नाचू नाच ग घुमा.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं आशा भोसले यांनी. चित्रपट होता जगाच्या पाठीवर.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतकार होते जगदीश खेबुडकर, संगीतकार प्रभाकर जोग आणि चित्रपट होता कुंकवाचा करंडा.

योच नवरा पाहिजे या चित्रपटासाठी राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, उषा मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या युगुलस्वरातल्या या गीताबरोबरच

0: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. या कार्यक्रमाचा आनंद आपण घेतलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: श्रोते हो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोतेहो, उद्या सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साथ संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेल्या संवादाचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य उद्या सकाळी 9:30. श्रोतेहो, आज 11:05 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकाल संगीतकार मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 11:00 आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 11:05 आणि 25 सेकंद झालेत. आता प्रसारित करतोय कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सुनेत्रा रेवणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, भावोत्कट चाली देणारे आणि संगीतातल्या गझल प्रांतातले बादशहा म्हणजे संगीतकार मदन मोहन. त्यांचा आज स्मृतिदिन. तेव्हा आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी. श्रोते हो, मदन मोहन यांचा जन्म इराकला 25 जून 1924 एका धनिक कुटुंबात झाला. बगदाद, तिथून पुढे रावळपिंडी असं वास्तव्य केल्यावर ते मुंबईमध्ये येऊन स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना संगीताची खूप आवड होती. लखनऊमध्ये त्यांची संपूर्ण जडणघडण झाली. बेगम अख्तर, सिद्धेश्वरी देवी, बरकत अली खान यासारख्या दिग्गजांची गाणी मदन मोहन यांनी भरभरून ऐकली. श्रोते हो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्यांनी घेतलं नव्हतं, पण श्रवण भक्तीचं त्यांना खूप ज्ञान होतं. हिराबाई बडोदेकरांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात ते आवर्जून हजेरी लावत. 1950 आखे या चित्रपटाला त्यांनी स्वतंत्रपणे संगीत दिलं. 1951 मदहोशचं संगीत खूपच गाजलं. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मदहोश चित्रपटातलं हे गाणं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं राजा मेहंदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता मदहोश. श्रोतेहो, आता कार्यक्रमात यानंतर अनपड चित्रपटातलं लोकप्रिय आणि सदाबहार गीत ऐकूया. या गाण्याची धून, त्याचे शब्द आणि लता मंगेशकर यांचा आवाज गाण्याची नजाकत अधिकच वाढवतो.

या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया. वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं, जो बात कर ले तो बुझते चिराग जलते हैं. विरह आणि प्रेमाच्या खोल भावना सुंदर शब्दात कवीनं मांडल्या आहेत. श्रोते हो, या गाण्यात वाद्यांचा आणि आवाजाचा मदन मोहन यांनी असा काही मेळ घातला आहे की ज्यामुळे हे गाणं आजही आपल्या ओठांवर रेंगाळतं.

श्रोतेहो, 1964 साली प्रदर्शित झालेल्या गझल या चित्रपटातलं अत्यंत लोकप्रिय आणि भावूक गाणं आता ऐकूया. या गाण्यात सुनील दत्त आणि मीना कुमारी यांच्यातलं प्रेम दर्शवलं आहे. दृश्य असं आहे की मीना कुमारी यांचा विवाह दुसऱ्याच एका व्यक्तीशी होतो आणि रिसेप्शनमध्ये सुनील दत्त हे गाणं गातात. त्यांच्या मनातील दुःख या गाण्यातून जाणवतं. साहिर यांचे शब्द आणि मदन मोहन यांच्या संगीतानं गाण्यातील विरह भावना अधिकच तीव्र केल्या आहेत.

श्रोतेहो, मौसम चित्रपटात निसर्गाच्या वेगवेगळ्या ऋतूंमध्ये प्रियकराच्या आठवणीत रममाण झाल्याच्या भावना अत्यंत काव्यात्मक पद्धतीनं गुलजार यांनी मांडल्यात. आणि या गाण्याची धून मदन मोहन यांना चक्क स्वयंपाक करताना सुचली आहे. ऐकूया तेच गाणं.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आज आपण ऐकतोय

मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी। श्रोते हो, 1964 प्रदर्शित झालेल्या हकीकत चित्रपटातलं गाणं आता ऐकूया। कैफी आझमी यांचे अतिशय सुंदर शब्द, सैनिकांचं बलिदान, कर्तव्यनिष्ठा आणि मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना त्यांनी अत्यंत सुंदरपणे मांडले। मदन मोहन यांनी संथ आणि देशभक्तीची भावना जागृत करणारं संगीत दिल्यामुळे सैनिकांच्या त्यागाची आणि देशप्रेमाची भावना प्रभावीपणे श्रोत्यांपर्यंत पोहोचते। ऐकूया तेच गाणं।

शब्दामुळे संगीतप्रेमींना हे गाणं खूप आवडतं. श्रोते हो, आता हीर रांझा या चित्रपटातलं गाणं ऐकूया. कैफी आझमी यांचे मर्मस्पर्शी शब्द आणि मोहम्मद रफी यांचा आर्त आवाज यामुळे हे गाणं एका वेगळ्या उंचीवर जातं. हे गाणं मदन मोहन यांचं कर्णमधुर संगीत आणि राजकुमार यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सुद्धा ओळखलं जातं.

श्रोतेहो, मधुरता, भावभावनांचा उत्कृष्ट परिपोष मदन मोहन यांच्या संगीतात जाणवतो. गझल, ठुमरी हे तर त्यांचे हक्काचे किल्लेच. हिंदी आणि उर्दूवर त्यांचं प्रभुत्व होतं. हिंदुस्थानी वाद्यांचा सुयोग्य वापर हे त्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणायला हवं. श्रोतेहो, मदन मोहन एका गाण्यासाठी अनेक धून बनवत. त्यांच्या काही अप्रकाशित धून त्यांच्या मृत्यूनंतर जवळपास 30 वर्षांनी त्यांचा मुलगा आणि यश चोप्रा यांनी वीर जारा या चित्रपटामध्ये वापरल्या आणि नवीन पिढीशी मदन मोहन यांना जोडलंच.

श्रोते हो, मदन मोहन यांना आमचं विनम्र अभिवादन. आता आजच्या कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ झाली, पण हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा 94035 73 485 या नंबरवर. बरं तर श्रोते हो, आता मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरंय. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: हो, प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्टकार्ड होती, पोस्टकार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा. आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, काय रे रागवलास का.
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुपवरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय. राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा

0: आदरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
1: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
0: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
1: कुठली गोष्ट?
0: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं.

0: परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
1: कुठली गोष्ट?
0: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
1: बरं,
0: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले. पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
1: आठवली आठवली ही गोष्ट. ब्राईक, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झालं ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
1: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो. योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा खरंच. अरे बेल वाजली. आत्ता कोण आलं असेल? दार उघडतोस का रोहित?
1: अग तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा.
0: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये.
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
1: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
0: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
1: काय काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
1: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
0: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
1: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
0: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
1: आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
1: काय ग?
0: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
1: वा वा वा वा. हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
1: तर काय. आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र ओरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
1: मग विशेष तसा आहे ना. पण एक कबुली देतो. हा काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगदीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
1: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळं एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोला चाली. हा बोला चाली. दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्याच समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात

0: हजर झाल्या.
1: मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे.
2: क्या बात आहे, खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात आहे,
1: अगदी बरोबर. ते गाणं नाही का ही

0: किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते. कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: हो, खरंच खरंच. माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय, शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ, क्या बात आहे. म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते. ग, काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते. तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा, तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही, लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला, मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला, काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा, काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे. म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे. म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणुसकी टिकवणं आपल्या हातात आहे.
2: काल लोकलमध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा, मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो. म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात आहे. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर.
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं, नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी. प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे

0: फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
1: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
2: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
0: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो, किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
1: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग आलेलाच नसतो, तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
0: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
1: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
0: त्याचं कारण माहितीये का तुला?
1: काय?
0: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
2: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
0: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
1: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा ऐकतोयस ना?
0: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
2: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
0: अगं एकदा काय, 10 वेळा करीन.
1: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
0: अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल. आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
2: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
0: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
1: खरंच आपण जग बदलू शकत नाही, पण आपला स्वभाव बदलू शकतो. आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
0: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
2: चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
0: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत आज आपण ऐकणार आहोत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत.

0: श्रोतेहो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलंय होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिर आयोजित करतात. होमिओपॅथी विषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बर.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि ह्याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषधं आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं लक्षण मुख्यतः?
1: होय, आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्पटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण ह्यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँझायटी बेसिकली, जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे, तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे, म्हणजे

0: आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन, आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिम्प्टम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं, म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
1: अच्छा, पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं, आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
0: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो, कारण दोन पेशंट आले, तीन पेशंटला आयबीएसचे, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं, कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे, आणि त्यांचं सिम्प्टम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ऍसिडिटीचे सिम्प्टम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोस केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्प्टम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतला, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिम्प्टम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिम्प्टम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिम्प्टम आहेत, डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिम्प्टम स्वतःचे प्रोड्यूस करते, व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिम्प्टम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं, काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो फक्त रात्री 3 ते 5 अग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे वेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतं. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असा कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याचे कुठलेही सिम्प्टम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच, आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्प्टम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्प्टम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्प्टम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगलं वाटतोय, मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्प्टम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो, टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं आहे, सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं आहे, ते आमच्याकडे जे सिम्प्टम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीचे औषधं आहेत, जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे कसं आहे, अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्यावेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी

0: साठी दिली जातात का, कसं असतं?
1: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते. दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत, कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
0: त्याच्यामध्ये
1: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललं तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली, नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं, नंतर फीवर, कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखतायत. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही पेले 2 दिवस, किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय, किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
0: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्वाचं असतं.
1: कारण हे जे सिमटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
0: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी तापच तरी किंवा सर्दी खोकलाचे, तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
1: कारण बघा, आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज आहे तो पांढरा असतो, थोड्या दिवसानंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
0: बरोबर. तुम्ही मगाजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
1: बघा, निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं ॲनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं, आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
0: हे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता, पॅथॉलॉजिकल?
1: होय, पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठ्या मोठ्या फाईल घेऊन येतात
0: त्यामुळे ऑलरेडी करून आलेले.
1: 80% वेळेला असंच होतं.
0: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं, कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
1: अत्यंत महत्वाचं आहे, आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते, कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं, कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
0: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
1: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 क्षार असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी. जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
0: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी,
1: अगदी वेगळी. त्यामुळे सगळं दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते, पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
0: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
1: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला 1-1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ,
0: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
1: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिमटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
0: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का, आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
1: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून अजून पोटेंटाईज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10

0: 10,000 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना, तेव्हा तुम्हाला एक डोस दिला, तीन गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज तीन गोळ्या तीन वेळेला, दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे, अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसात तीनदा घ्या.
1: अच्छा,
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा,
0: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा,
0: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला, तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कसं पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतायत. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बरेच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं
0: आहे. ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा,
0: आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी, आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट्स आणि लवकर येतो त्याच्यामध्ये स्लो. हा, संधिवात म्हणा, अजून बरेच, एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डिलायटिस वेगळे, HLA-B27 वगैरे, हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे, ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह, कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अग्रिवेशन पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना, की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज, ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
1: अच्छा, पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
0: हो, आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत. आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय, व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आहे आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये

0: अपयश म्हणा अशी काही समस्या
1: असेल त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
0: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
1: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते 5 सिगरेट दिवसाच्या होते. आता ही यंग बाई आहे, हा किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला माझ्या आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिमटम आहेत? मग ते सांगतात की बाबा उलटीसारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिमटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4th नंतर जेव्हा हे सिमटम येतील तेव्हा हे औषध घ्या पण 5वी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एन्डॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसंट आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
0: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा.
1: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता त्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर्स आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच. जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, सगळं डिस्टर्ब होतं.
0: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
1: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
0: भवितव्य जरा चिंता
1: धोक्यात.
0: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासनं यांचीही मदत होते, तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
1: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचं मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
0: शैलीतले बदल हे फार महत्वाचे
1: अत्यंत आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि खूपच वाढलं.
0: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
1: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध

0: कारण तो इंडिव्हिज्युलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतं, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो, तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल, तर अगदी मोठ्यातल्या मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सेलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना, आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की अब ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपला स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही, आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक संवाद असतो त्याच्यानंतर बदलतो, आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं, आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका. आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं, जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला, त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते, त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना, ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो, कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात, सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही, हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पिलीत त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे, तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात, त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, हो. म्हणून या काही गोष्टी,
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली, कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणूया आपण, तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे ती.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं, जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा, आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो, किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेल्या, त्यांचं वय 80 होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना, कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती, तर ते म्हणाले तुम्ही काही करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर

0: कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
1: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हती. अशा वेळेला ते असे बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होता त्या, त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या, ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे म्हणून आपण
0: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
1: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण, आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटले तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता, दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर की आता हे सिम्पटम येत नाही आहे, त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे, ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिम्पटम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली ते सिम्पटमही आता येत नाही आहेत, किंवा पेन यायचा किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमुळे आपल्याला समजतं ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो, तर अशा वेळेला हे सिम्पटम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं, पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठली डिस्पोजिशन आहे तर आपण ते करू शकतो.
0: अच्छा,
1: पण आता हे पिढ्यान पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले,
0: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
1: नाहीच देत आहे. खरं
0: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
1: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत, होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
0: अर्धशिशी
1: हो, आणि होमिओपॅथीचं एक वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटट तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो, असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
0: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
1: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये काम केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू, त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं, त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
0: अच्छा,
1: लहान मुलांसाठी
0: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
1: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली वाचतच नाहीत, आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा तर मी केले 2009 पासून सुरू केलं, 10 वर्ष मला लागली कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून की बाबा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तक वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्पटम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
0: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
1: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षाची प्रॅक्टिस झाली.

0: त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात. पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो. तर अशा वेळेला काय करायचं? तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: वा, तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोगतज्ञ
0: होय
1: आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळले.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे कारण इम्युनिटीवर काम होतं. तर हे घेतलंच पाहिजे आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा आणि मला समजायचं नाही पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर ऑफ होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत.
1: बरं,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरं, डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं त्याविषयी एक जागृती निर्माण करणं हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजता ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. मोलकरीण या चित्रपटातील पी सावळाराम यांच्या गीताला संगीत दिलंय वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सर्व साक्षी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे. इंदिरा संत यांचं संगीतबद्ध केलंय भास्कर चंदावरकर यांनी.

हमाल दे धमाल या चित्रपटातील हे गीत होतं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोतेहो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूया अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट नटरंग.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 श्रोते हो आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं

0: केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एफ फाईव्ह म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला.
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आया. अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा. कुछ से हो गया है, कुछ से बाकी. ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए. और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए. मैं उम्मीद कर रहा हूँ कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे.
0: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय. तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय. वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे आरबीआयनं ही वाढ केली आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय. नीट यूजी फेरपरीक्षेची ओएमआर शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केले आहेत. उमेदवार त्यांच्या ॲप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार सीबीएसई अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात सीबीएसई बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील. त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलंय. चारा घोटाळ्याप्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिक

0: अधिकृतरित्या सुरू केले. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला. संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, असं ते यावेळी म्हणाले. सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा दिलाय. बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल, मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराणविरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15,00,000 तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5,00,000 बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष सेन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्तसेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 18 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी. जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या

0: पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता. त्यामुळे नाशिक मध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती. नाशिक मध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली. त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले. कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिक मध्ये तळ ठोकून होते. धोकादायक ठिकाणून नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलं. तसेच नंदूर मध्यमेश्वर येथे बेटावर अडकलेल्या 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. नाशिक मध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. इगतपूर येथील दारणा धरण 7% इतके होते, त्यात आता 31% इतका साठा वाढल्याची नोंद झाली आहे. अवघ्या 2 दिवसात हा साठा वाढला आहे. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा 30% 71% इतका झाला आहे. अर्थात गंगापूर धरणात 75% साठा झाल्याशिवाय नाशिक शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येणार नाही असं नाशिक महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे. नाशिक जिल्ह्यात जून ते जुलै दरम्यान 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे खरीपाची अपेक्षित पेरणी झालेली नाही. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6,40,550 हेक्टर इतकं आहे. त्यापैकी जेमतेम 34% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% इतक्या पेरण्या झाल्या आहेत. आदिवासी भागात सलग पाऊस नसल्यानं भात लागवड खोळंबली आहे. आतापर्यंत केवळ 3.76% इतक्या क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे. त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तनाथ महाराज पालखीचे पंढरपूर साठी नुकतेच प्रस्थान झाले. संत निवृत्तनाथ महाराजांच्या मुखवट्याची महापूजा आणि मिरवणूक काढण्यात आली. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, आमदार गोकुळ गीते आणि त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यावेळी उपस्थित होत्या. त्र्यंबकेश्वर येथून आधी नाशिक, त्यानंतर सिन्नर आणि पुढे अहिल्यानगर येथे पालखीचं प्रस्थान झालं. या पालखीत 25,000 वारकरी सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून वारकऱ्यांची चरण सेवा उपक्रम या निमित्ताने पार पडला. नाशिक जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा जिल्हा बँकेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या त्रैमासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. नाशिकच्या स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरातील मखमालाबाद येथे ग्रीनफील्ड टीपी स्कीम राबवण्यासाठी 753 एकर जागा अधिग्रहित करण्यात येणार होती, मात्र शेतकऱ्यांचा त्यास विरोध होता. अखेरीस हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेने या संदर्भात तसे पत्रही जारी केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीने 2018 हरित क्षेत्र विकास योजना प्रस्तावित केली होती, मात्र 50% अधिक शेतकऱ्यांचा योजनेला विरोध होता, त्यामुळे हा विषय न्यायालयातही गेला होता. अखेरीस नाशिक महापालिकेने ही योजना रद्द केली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीनं विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ नाटककार प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृती पुरस्कार, ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांना तर वी वा शिरवाडकर लेखन पुरस्कार अभिमन भडकमकर यांना प्रदान करण्यात आला. नाशिकचे रंगकर्मी सुनील देशपांडे यांना बाबूराव सामंत हा पुरस्कार बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध व्हावे यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागानं सध्या जोरदार मोहीम सुरू केली आहे. नाशिक विभागात 20 हॉटेल्स आणि अन्य अन्न आस्थापनांची जाळाजरती घेण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 9 हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच परवाना नसतानाही चालवल्या जाणाऱ्या 4 आस्थापना तत्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: श्रोते हो, याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोते हो, आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील श्रोते हो आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45:36 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्यामा चित्तार यांच्या स्वरातील हे गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
2: श्रोते हो पावसाळा आला ना की अगदी सगळं चित्रच पालटतं. मग आठवणीने छत्री आणि रेनकोट हे घेऊन जावंच लागतं बाहेर, कारण हा पाऊस कधी ठरलेल्या वेळी येईलच अशी काही शाश्वती नाही आणि तो कधीही कोसळतो. बघा ना, कधी शाळेत जाताना येईल, कधी शाळा सुटताना येईल, कधी कामावर जाताना येईल. बहुतेक वेळा तो गंमतच बघायला येतो की काय काय माहिती. इतकंच नाही तर हा पाऊस राजा घराची डागडुजी, घराची स्थिती कशी आहे याची सुद्धा माहिती देऊन जातो बरं का. कवयित्री इंदिराबाई संत यांनी आपल्या पावसावरच्या एका कवितेत काहीसं हेच वर्णन केलंय. इंदिराबाईंच्या कवितेत

0: आपल्याला स्त्री सुलभता, काळ सुसंगतता ही वैशिष्ट्य अगदी आवर्जून पाहायला मिळतात. सहज, साधी, सोपी पण रसाळपूर्ण शैली रसिकांच्या मनाला मोहिनी घालते. आणि म्हणूनच आजही इंदिराबाईंच्या कविता अनेकांच्या मनावर गारूड घालतात. ऐकूयात इंदिराबाईंची सुंदर कविता. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. नको नाचू तडा तडा असा कौलारावरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी माती तलोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकन, वाटे वरी माझा सखा त्याला माघारी आणना. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस, जारे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, धालक कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. श्रोते हो, किती सुंदर आहे नाही ही कविता. या कवितेत इंदिराबाई एका गृहिणीचं मन किती सुंदररित्या टिपतात. खरं सांगू का, ही कविता ना मला अनेक बाजूंनी पाहावीशी वाटते. म्हणजेच एक गृहिणी किती वेगवेगळ्या बाजूने या पावसाकडे पाहत असेल ना. ती पत्नी म्हणून या पावसाला विनवणी करतेच, पण त्या घराची मालकीण म्हणूनही या पावसाला विनवणी करते. आकाशात काळे काळे ढग जमायला लागले की गृहिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या ढगांची दाटी होते. बाहेर वाळत घातलेले कपडे आणायला जायचंय, आणखीन काही असेल तर तेही सोबत घेऊन यायचंय, भिजायला नको. अहो इतकंच नाही तर आपलं माणूस बाहेर गेलं तर ते पावसात अडकायला नको, त्याला पावसाचा त्रास व्हायला नको. एकदा तो सुखरूप घरी आला की पावसाला जितका धिंगाणा घालायचा आहे तितका घालू देत. खरे पावसाळा कितीही आवडत असला तरी सुद्धा आपलं माणूस सुखरूप परत यावं ही भावना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या एका गृहिणीची कायम तशीच राहणार. या गृहिणीचं प्रेम, तिची काळजी हे मात्र कधीही कमी होणार नाही. इंदिराबाईंच्या कवितेप्रमाणे पावसाला साथ घालणारी आणि आपलं माणूस सुखरूप माघारी यावं म्हणून वाट पाहणारी ही गृहिणी कधीही बदलणार नाही आणि तिचं प्रेम हे असंच अक्षय्य राहणार.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात काजू लागवड याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण काजूच्या लागवडीविषयीची माहिती घेऊया. पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व प्रकारच्या जमिनीत काजूचं पीक चांगलं येतं. विशेषत जांभ्या दगडापासून तयार झालेल्या वर्कस जमिनीत काजूचं झाड चांगलं पोचतं. समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीपर्यंत काजूचं पीक चांगलं येतं. आपल्या कोकणामधील उष्ण आणि दमट हवामान या पिकाला चांगलं आहे. विद्यापीठानं काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. काजूची लागवड कलम लावून करणं जास्त फायदेशीर आहे. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलैमध्ये करावी. विद्यापीठानं काजूच्या उन्नत जाती लागवडीसाठी विकसित केल्या आहेत. त्यापैकी वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 6 तसंच 7, 8 आणि 9 या जाती लागवडीसाठी योग्य आहेत. काजूची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जुलै महिन्यापर्यंत करावी. प्लॅस्टिकची पिशवी चाकू किंवा ब्लेडने कापून अलगदपणे काढून टाकावी. कलमाची हंडी फुटणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा कलम दगावण्याची शक्यता

असते. कलमांना काठीने आधार द्यावा. कलमाच्या खुंटावर जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसंच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. पाऊस कमी झाल्यावर ऑक्टोबरमध्ये कलमांच्या बुंध्याभोवती 1.5% क्लोरपायरीफॉस टाकून गवत किंवा काळ्या प्लॅस्टिक कागदाचं आच्छादन करावं. त्यामुळे जमिनीतील ओलावा धरून ठेवायला मदत होते. कलमांचं मोकाट जनावरांपासून संरक्षण करावं. कोकणामधील जांभ्या जमिनीवर 7x7 मीटर अंतरावर काजू लागवडीमध्ये सुरुवातीच्या काळात नाचणी, वरी, उडीद आणि कारळा या पिकांमध्ये कारळा हे पीक जास्त फायदेशीर ठरतं. काजूची झाडं खताला चांगला प्रतिसाद देतात. काजूच्या कलमांना चौथ्या वर्षापासून प्रत्येकी 4 घमेली शेणखत किंवा हिरवळीचं खत, 2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं ऑगस्ट महिन्यात द्यावीत. खतं झाडाच्या विस्ताराच्या थोडीशी आत बांगडी पद्धतीने चर खोदून द्यावीत. दिलेल्या खतांच्या मात्रा पहिल्या वर्षी 1/4, दुसऱ्या वर्षी 1/2, तर तिसऱ्या वर्षी 3/4 द्यावी आणि चौथ्या वर्षी तसंच त्यानंतर खताची पूर्ण मात्रा द्यावी. वेंगुर्ला 4 काजूमध्ये फळगळ कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी थायोप्रोलिन 5%, फॉलिक ॲसिड 0.1% आणि ब्रॅसिनोलिड्स 500 ppm हे घटक असलेल्या द्रावणाची फवारणी फळधारणा झाल्यावर 1 मिली प्रतिलिटर, पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 1.5 मिली प्रतिलिटर आणि दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी 2 मिली प्रतिलिटर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काजूची फळधारणा आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सुकवलेल्या माशांचा अर्क 500 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून काजूच्या झाडावर फुलं येताना आणि पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी असा 2 फवारावा. किंवा काजूचं उत्पादन वाढवण्यासाठी 10 ppm इथ्रेल या संजीवकाची पहिली फवारणी पालवी आल्यावर आणि दुसरी फवारणी मोहोर येताना करावी. काजू बियांचं उत्पादन आणि बियांचं आकारमान वाढवण्यासाठी प्रतिझाड ताज्या किंवा 8 दिवसापर्यंत साठवलेल्या 25% गोमूत्राची फवारणी, 5 लिटर द्रावण आणि 25% गोमूत्राची झाडाच्या बुंध्यामध्ये जिरवणी, 10 लिटर द्रावण, शिफारस केलेल्या इतर मशागतीसह ऑक्टोबर महिन्यापासून दर महिन्याला 1 वेळ अशी 4 महिने करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाच्या पुनःप्रसारणात काजू लागवड याविषयीची माहिती ऐकलीत. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोता हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
2: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार

हे दमट वातावरण किंवा बाहेरची गरमी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजावणार आहे की गचकर्ण असतं काय. गचकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं, जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकारशक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा

0: तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतो कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात

0: बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुका मेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावर चे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करू.
4: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. भारत ने होर्मुज जलडमरू मध्य में 30 भारतीय नाविकों को ले जा रहे दो जहाजों पर हुए हमले की कड़ी निंदा की. कहा अंतर्राष्ट्रीय जलमार्गों में हिंसा स्वतंत्र और सुरक्षित नौवहन को बाधित कर रही है. भारत ने संयुक्त राष्ट्र की सदस्यता के लिए फलस्तीन के दावे का समर्थन किया. फलस्तीन और इसराइल के बीच संघर्ष को समाप्त करने के लिए द्विराष्ट्र समाधान के लिए समर्थन फिर से दोहराया. भारत और ब्रिटेन के बीच व्यापक आर्थिक और व्यापार समझौता कल से लागू होगा. भारत का सबसे बड़ा वैश्विक वस्त्र कार्यक्रम भारत टेक्स 2026 आज से नई दिल्ली में शुरू. बिहार और उड़ीसा में आज मूसलाधार बारिश की संभावना. फीफा विश्व कप के पहले सेमीफाइनल में आज रात टेक्सस में फ्रांस का मुकाबला स्पेन से. और क्रिकेट में भारत आज शाम बर्मिंघम में इंग्लैंड के साथ पहला एक दिवसीय मैच खेलेगा. अब समाचार विस्तार से. भारत ने होर्मुज जलडमरू मध्य में 30 भारतीय नाविकों को ले जा रहे दो जहाजों पर हुए हमले की कड़ी निंदा की है.
5: इससे पहले कल राष्ट्रपति डोनाल्ड
4: ने दिल्ली स्थित ईरान दूतावास के उप मिशन प्रमुख को तलब किया और इन हमलों के खिलाफ कड़ा विरोध दर्ज कराया. विदेश मंत्रालय ने कहा कि एमटी अलबहिया पर सवार 12 भारतीय नागरिकों में से एक की मृत्यु हो गई है और एक घायल हो गया है. एमटी मुंबासा पर सवार 18 भारतीय नागरिकों में से 9 घायल हुए हैं, जिनमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है। मंत्रालय ने मृतक के परिवार के प्रति संवेदना व्यक्त की और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना की। संयुक्त अरब अमीरात में भारतीय मिशन और दूतावास

0: श्रोते हो, आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपत आहोत. आपण ऐकत आहात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजत ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मुंबासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. तसंच MT मुंबासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरिकांना

स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली, त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही, तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला

0: 21-16 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होतील. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्यांनी या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 वर्ष ही मेहनत केली आहे, त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग इथे भेटते HPCSC मध्ये, ती सगळ्यात जास्त हेल्पफुल राहिली, त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात. चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. गौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मोशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: KHz श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ऐकता आहात. दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या प्रसारणाचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या प्रसारणात संध्याकाळी ठीक 5:00. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5:00. तोपर्यंत नमस्कार.

0: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. संध्याकाळचे 5 वाजत आहेत तेव्हा आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आम्ही आता सुरुवात करीत आहोत. श्रोतेहो, या सभेत मी अनघा योगेश मगदुम आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आकाशवाणी रत्नागिरी ठीक 5 वाजता मुंबई केंद्रावरून ठळक बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या एमटी अल बहिया आणि एमटी मोम्बासा या 2 जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या हल्ल्यात 1 चा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला तसंच 2029 कर्जमाफी योजनेत नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 561 अंकांची घसरण झाली आणि तो 77,055 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 160 अंकांची घसरण नोंदवत 24,052 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. संध्याकाळचे 5:02:17 झाली आहेत. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतसंध्या. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया साजन या चित्रपटातील गीतानं. सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं प्रेमकथेला एक वेगळंच भावविश्व दिलं. समीर यांच्या शब्दांना नदीम श्रवण यांचं संगीत होतं आणि आता आपण जे गीत ऐकणार आहोत त्याचे गायक आहेत SP बालसुब्रमण्यम.

1992 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बेटा। या चित्रपटात अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली। या चित्रपटातील धकधक करणे लगा या गाण्याप्रमाणेच इतरही अनेक गाणी लोकप्रिय झाली। आता ऐकणार आहोत ते गाणं आहे देव कोहली यांचं, त्याला संगीत आहे नरेश शर्मा यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि इंद्रजित यांचा।

0: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून, म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली, त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
0: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतसंध्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी कौटुंबिक चित्रपटांपैकी एक म्हणजेच हम आपके है कौन, सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या मोहक अभिनयानं सजलेला हा चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. राम लक्ष्मण यांच्या संगीतानं या चित्रपटाला एक वेगळी उंची मिळाली. आता ऐकणार आहोत देव कोहली यांचं गीत आणि स्वर आहे SP बालसुब्रमण्यम यांचा.

आणि श्रोते हो, आजच्या आपल्या या गीतसंध्या कार्यक्रमाचा समारोप करताना ऐकूया 1996 मधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटातील म्हणजेच राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील गीत. आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या अभिनयानं सजलेल्या या चित्रपटानं त्यावर्षी बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. नदीम श्रवण यांच्या संगीतानं आणि समीर यांच्या भावस्पर्शी शब्दानं सजलेली सगळीच गीतं त्यावर्षी लोकप्रिय झाली होती. आता ऐकवतीये अलका याज्ञिक यांनी गायलेलं सुमधुर गीत, जे मलाही आवडतं आणि मला माहिती आहे श्रोते हो ते तुम्हालाही नक्की आवडेल.

गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता मुंबई केंद्रावरून युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

अपुले मग गाणे स्वत्वाचे प्राणातून झगमगते सारे गम प पद पगमा

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडे आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली आहे. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशीत थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थ करण्याचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची.

0: आता बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच. निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा, भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडतायत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होतं आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा, मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादेकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणाचे लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा, एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी, नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं खरंच. म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशी हे आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाईम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाईम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो टाईम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं

0: तिचं बाई पण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाई पण आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आई पण. उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आई पण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला, इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं, खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमरशेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वा वा तन्वी, कवी म्हटलं की प्रेमकविता ही आलीच, आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेमकविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेमकवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीकं येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेलं आहे.
1: बरं,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धुन तुझ्या मुरलीची.
1: वाह.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळून गेली बावरून गेली तुझ्याचमुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याचमुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वाह वाह.
0: झुलवत राहिलास तूही तिला. झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16 सहस्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16 सहस्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती. ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली भांबावून गेली तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी. उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनय कुणी.
1: वा सुंदर. म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे. अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

असून 10 मिनिटं आणि 20 सेकंद झालेत. आता ऐकणार आहोत कार्यक्रम गीतबहार. आजच्या कार्यक्रमात थरथराट या चित्रपटातलं श्रोते हो गीत ऐकवते. गायनस्वर आहे सुदेश भोसले, विनय मानके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांचा, गीतकार प्रवीण दवणे, त्याला संगीत आहे अनिल मोहिले यांचं.

श्रोते हो, 90च्या दशकातील लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यावर चित्रित झालेली अशा प्रकारची अनेक गाणी आपण ऐकली आणि ती तितकीच लोकप्रिय झाली होती. खरंच ना, आता जे गाणं आपण ऐकलं ते गाणं होतं थरथराट या चित्रपटातलं. सुदेश भोसले, विनय मांडके, अनुपमा देशपांडे आणि आनंद शिंदे यांनी हे गीत गायलं होतं. गीतकार होते प्रवीण दवणे आणि संगीतकार होते अनिल मोहिले. गीतबहार या कार्यक्रमातून श्रोते हो, आपण या गाण्याचा आनंद घेतला. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

आकाशवाणी रत्नागिरी 14:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या प्रसारित होतील. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

केंद्रावरून ही आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा आहे. संध्याकाळचे 6:30 आणि 25 सेकंद झाले आहेत. आता ऐकणार आहोत आजची उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहोत लोकसंगीत, त्यानंतर 7:15 वृत्तविशेष. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आज पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. रात्री 7:15 गझल. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये 9:15 स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 असेल रजनीगंधा. तर 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात पंडित अरुण कशाळकर यांनी गायलेला राग सारनट आपण ऐकणार आहोत. ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आता उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. आमची पहिली सभा सुरू होईल 5:55 कार्यक्रमांमध्ये. 6:05 सांगू कार्य सुविचार आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:40 असेल कृषीवाणी, यामध्ये माशांचे कृत्रिम खाद्य व्यवस्थापन या विषयावरची माहिती वाचनस्वर गायत्री भरणकर यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये त्वचा विकार या विषयावरची माहिती तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर. उद्या या कार्यक्रमाचा भाग तिसरा प्रसारित होईल. तर 6:50 परिसर कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण या विषयावरची माहिती लेखन निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:00 प्रायोजित कार्यक्रम असेल गोष्टीतून दृष्टी. 7:20 आणि सांगू दिनविशेष. तर प्रायोजित कार्यक्रमांमध्ये 7:25 दिलखुलास मुंबई केंद्रावरून, तर 7:40 प्लॅनेट फर्निचर प्रायोजित कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. त्यानंतर 7:45 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. श्रोते हो, उद्या जागतिक युवा कौशल्य दिवस आहे, यानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. उद्या 8:40 त्यामध्ये कौशल्याची कास, प्रगतीची आस. श्रोते हो, या समन्वित कार्यक्रमाचा लेखक लेखिका आहे श्रीमती सपना टाक. निवेदन आहे अश्लेषा भट यांचं आणि समर बोबडे यांचं. तर सादरकर्ते आहेत अतुल साखरकर. 9:00 लखलख चंदेरी अर्थात हिंदी चित्रपट संगीत. 9:30 प्रसारित होणाऱ्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, उद्या या कार्यक्रमाचा भाग दुसरा प्रसारित होईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम असेल उमंग. 11:05 आनंद घेणार आहोत गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. श्रोते हो, दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये दुपारी 12:00 वनिता मंडळ, यामध्ये महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन, काव्य त्रिवेणी. सहभागी कवयित्री आहेत प्राजक्ता पटवर्धन, प्रणिता कुलकर्णी, कविता क्षीरसागर. सूत्रसंचालन केले यशश्री पुणेकर आणि सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. दुपारी 1:00 गीतबहार. 1:40 नांदेड जिल्हा वार्तापत्र. 1:45 असेल भावधारा. तर 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. पुन्हा प्रसारित कार्यक्रमात श्रोते हो, दुपारी 2:00 रत्नागिरी केंद्रावरून कृषीवाणी, तर 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर आणि दुपारी 2:30 नादब्रह्म. नादब्रह्म कार्यक्रमात सावनी शिखरे यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकणार आहोत. सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोते हो, आमची दुसरी सभा सुरू होईल 5:00. उद्या या सभेत 5:02 गीतसंध्या अर्थातच चित्रपट गीते. 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युववाणी, यामध्ये स्टे ट्यून या सदरात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी
AISSMS

इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे संशोधन विकास आणि उद्योजकता विकास समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. संध्याकाळी 6:10 गीतबहार, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत मुंबई केंद्रावरून 7:15 अर्थविशेष, 7:30 आमचं घर आमचं शेत. उद्या या कार्यक्रमात रानभाज्यांचं आहारातील महत्व आणि संवर्धन या विषयावर डॉक्टर योगेश परुळेकर यांची मुलाखत. संवादिका आहेत ऋचा गद्रे. श्रोते हो, उद्या पुरी ओडिसा इथं श्री जगन्नाथ रथ यात्रेला गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 पासून सुरुवात होते. यानिमित्त या यात्रेच्या पूर्वसंध्येला अर्थात बुधवार दिनांक 15 जुलै 2026 रोजी 15 मिनिटांचा विशेष कार्यक्रम रात्री 8:15 कटक केंद्राकडून प्रसारित करण्यात येणार आहे. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. वेळ श्रोतेहो लक्षात ठेवा, उद्या रात्री 8:15. त्यानंतर रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 रजनीगंधा, 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात प्रभुदेव सरदार यांचं गायन राग श्यामकल्याण. आणि सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता काही क्षणातच लोकसंगीत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, आता ऐकूया लोकसंगीत. ऐकणार आहोत भारूड. गायक आहे शाहीर साबळे आणि संगीतकार देवदत्त साबळे.

0: वेडलागले
1: अहो कुणाला
0: या जनासी वेडलागले
2: महाराज महाराज लोकांच्या तोंडावर बोलताय लोकांना येड लागलं म्हणून
1: असं काय बोलू नका महाराज अशांना लोक दगडी मारतील
0: तेवढंच बाकी राहिलेले
2: असू दे माझ्या महाराजांना सवय झालेली दिसती
0: अरे वेड लागले वेड लागले।

0: किळा तांदळाचे बाहुले केले, पाट मांडून वर बसविले, वस्त्र अलंकारे गुंडाळले, म्हणाले ते नाव ठेविले.
1: महाराज हे बाकी खरंय बर का? अहो आता एक माणूस आला, त्यानं रस्त्यावरचा एक दगड उचलला, दगड उचलला त्याला चांगला धुतला पुसला आणि पाटावर मांडला, त्याला चांगला अगदी वस्त्र बिस्त्र म्हणजे कापडं बिपड चांगली नवी कोरी गुंडाळली, शिंदूर बिंदूर थापला आणि त्याचं जे मनात आलं ते नाव ठेवलं बर का? काय नाव ठेवलं असं बर का महाराज? काळ्या धोंडीराम.
2: आता मला सांग, असा दगडात देव शोधण्या परीस माणसात देव शोधला तर पुण्य नाही का मिळणार?
0: म्हणूनच म्हणतोय, येड लागले

0: शुद्ध पाण्याने प्रक्षाळले, गंध फुलांनी झाकोळले, धूप करोनी दीप उजळले, अन्न ठेवूनी पालविले जी।
1: बघा बघा बघा महाराज, घरात पाण्याचा थेंब नाही, पाच पाच मैलावरनं पाणी आणा लागतंय, आणि यो बाबा देवावर बदा बदा बदा बदा अभिषेक करतोय। आव याची बायका पर दोन दोन दिवस उपाशी असत्यात, आणि यो देवाला ताजा निवेद करून आणतोय, आता याला काय भक्ती म्हणावी वय।
0: म्हणून म्हणतो, अरे येडला।

0: बघितलं का याला काय झालं काय
1: याच्या अंगात आले बाबा
0: काय सांगताय काय याची पॉवर बाद बघतीये अहो पाच मिनिटं झालं फक्त देव यानं बसवलं आणि लगेच याच्या अंगात पण आलं आणि महाराज महाराज ती मंडळी बघितली का अहो झीटी रस्त्यावर फेऱ्या मारतात आणि फेफरे रस्त्यावर दंडवत घालतात
2: अरे श्रद्धा असावी पर ती आंधळी नसावी भक्ती करावी पर त्याचा देखावा करू नये अरे देव देवळात मंदिरात शोभतो असा रस्तो रस्तीच्या दगडाला देव बनवला तर त्याची किंमत काय राहिली
1: म्हणून म्हणतोय अरे येड

0: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
1: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज
0: TJSB सहकारी बँक लिमिटेड भरोसे का बँक भविष्य का बँक.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता शकुंतला जाधव यांनी गायलेलं अरुण भोईर शहाडकर यांचं गीत ऐकवणारे संगीतकार आहेत अरुण भोईर शहाडकर.

0: हे कस्टमर केयर कुठे? हाँ मैडम.
1: बोला.
0: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
1: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
0: पण हे होईल कसं?
1: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
0: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
1: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
0: बस
1: बस
0: समजलं.
1: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
5: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
4: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

उषा मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकार यांनी गायलेलं हे गीत आहे, शहाजी, शाहीर पिराजीराव सरनाईक यांचंच.

शाहीर पिराजीराव नाईक आणि सहकारीने गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 7 वाजतात. श्रोते हो, आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 7 वाजता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तता झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 mm पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढं आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज

मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांगवारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा. संध्याकाळचे 7:10:27 झालेत. श्रोते हो, ऐकूया काही जाहिराती आणि काही कार्यक्रमांविषयीची माहिती.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेत

0: पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: एकूण व्यवसाय रुपये 25,000 कोटींहून अधिक असलेली भारतातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक TJSB सहकारी बँक लिमिटेड आता रत्नागिरी आणि दापोली येथेही
4: आधुनिक सुविधा आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवेसह आपल्या सेवेत सदैव सज्ज.
3: TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक.
5: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजी ऐका शैक्षणिक बदल स्वीकारताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची भूमिका याविषयी निवृत्त शिक्षिका दाक्षायणी बोपर्डीकर यांची सोनाली कानिटकर यांनी घेतलेली मुलाखत
6: आणि आपल्या कल्चरकडे त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना न्यावं अशी या अभ्यासक्रमाची अपेक्षा आहे आणि ते लहान वयापासूनच सुरू करावं. म्हणजे 10वीत गेल्यावर मुलाला बागकाम शिकवू नये, लहान 5वीपासून 4थीपासून त्याला त्याची गोडी लागावी. आणि हे वैविध्य कशासाठी, तर मोठं झाल्यावर आपल्याला कशात आवड आहे, आपल्या मुलाला कशात आवड आहे याचं निरीक्षण पालकांनी करावं, मुलांनी करावं, शिक्षकांनी त्याला त्याच्यासाठी प्रवृत्त करावं अशी ह्याच्या मागची अपेक्षा आहे. ह्याच्यात शिक्षकाचा रोल खूप मोठा आहे.
5: तेव्हा नक्की ऐका 20 जुलै रोजी सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. सादर करते विवेक वानखडे.
7: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन के संबंधित प्रादेशिक चैनलों पर. मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोतेहो संध्याकाळचे 7:15 वाजतात. आता वृत्तविशेष. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पाऊस आहे. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
0: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती। या स्थितीनं या वर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय। याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत।

0: कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
1: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल, तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी, ह्याच्यामध्ये बघा, एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड. म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल तेवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणनी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरने ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही. आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडली, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी, असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोरफेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध, 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची, म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ, त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय? तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल, कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं. आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे, फुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं, ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRT तुमचा प्रयोग करायला, तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे.

0: त्यातले त्यात आपले जे मुख्य पिकं आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पाऊसानं अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः एक दोन गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचं आहे त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुख मशागतीचे काम करून घ्यायचे आहेत सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं आहे आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी गेलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपोटिकमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे इकडे पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला एग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये तिथे रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे काम सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस आल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथे रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन आहे तिथे रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण तिथे जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत आता ह्याच खालोखाल आपल्या ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टाळतो आपण तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे
1: श्रोते हो हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आपण ट्यून केलंय 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो संध्याकाळचे 7:30 आणि 5 सेकंद झाले आहेत आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत आज कार्यक्रमात पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत

नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मी गायत्री मनपूर्वक स्वागत करते. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948, अर्थात 14 जुलै 2026.

0: वीस. मंडळी, आपल्या पशुधनापासून आपल्याला नियमित असं उत्पन्न मिळत असतं, म्हणूनच त्याची योग्य प्रकारे काळजी घेणं, त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या पशुधनाला ज्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागतो त्यापासून त्यांना वाचवण्यासाठी आणि आपलं आर्थिक नुकसानसुद्धा टाळण्यासाठी जनावरांना लसीकरण करणं हा अतिशय उपयुक्त असा मार्ग आहे. लसीकरण केल्यामुळं जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. मंडळी, याविषयीच अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर शिवाजी लोखंडे यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केली आहे विद्या तावडे यांनी.
1: नमस्कार नमस्कार शेतकरी मित्र हो. मित्र हो, आज आपण जनावरांमधील लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये कणकवली इथून पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवाजी लोखंडे सर आलेले आहेत. सर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: स्वागत आहे तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार.
1: सर सुरुवातीला सांगा की लसीकरण आणि आपली रोगप्रतिकार शक्ती यांचा नेमका काय संबंध आहे?
2: जनरली मॅडम कसं असतं, आपल्याला वेगवेगळे आजार होतात आणि त्या आजारांशी लढण्यासाठी एक रोगप्रतिकारक शक्ती आपल्याकडे असणं गरजेचं असतं. ती दोन प्रकारची असते, एक इनिट आणि एक ॲक्वायर्ड, म्हणजे एक जन्मजात जी आईपासून बाळाला मिळते ती आणि जी आपण लसीकरणाने मिळवतो ती.
1: बरोबर.
2: आईपासून जी मिळते त्याच्यामध्ये जनरली पांढऱ्या पेशींचा समावेश असतो आणि ती तुमच्या जन्मानंतर काही काळ टिकते. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्वायर्ड इम्युनिटीची गरज भासते आणि ती तुम्हाला लसीकरणातूनच मिळते. जेव्हा आपले शरीर एखाद्या आजाराशी लढते किंवा आपल्याला एखादा संसर्ग होतो, एखादा रोग होतो, त्यावेळेस आपल्याला शरीरामध्ये अँटीबॉडीची गरज असते आणि ती आपण लसीकरणापासून मिळवतो.
1: बरोबर. म्हणजेच रोग होऊ नये म्हणून लसीकरण करणं हे गरजेचं झालेलं आहे, नाही का?
2: बरोबर.
1: म्हणजे जसं आपण मानवाला लसीकरण देतो तसंच आपल्या वेगवेगळ्या पशुधनाला सुद्धा लसीकरण देणं हे तितकंच गरजेचं असतं.
2: बरोबर मॅडम.
1: आता पशुधनातील लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय आहे त्याविषयी सांगा.
2: लसीकरणाचं महत्त्व सांगताना बराचसा मोठा विषय आहे मॅडम. आणि पशुधनातील लसीकरणाचे महत्त्व म्हणजे मॅडम, संसर्गजन्य रोगावर नियंत्रण मिळवणे. जनावरांना विविध जीवाणू व विषाणूजन्य आजार होतात त्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्यानंतर बघायला गेलो तर उत्पादनामध्ये वाढ, लसीकरणामुळे जनावरे निरोगी राहून दूध व्यवसायातून जास्तीत जास्त फायदा व नफा आपल्याला मिळतो.
1: बरोबर.
2: शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान हे आपल्याला लसीकरण केल्याने थांबवता येते.
1: नक्कीच.
2: आणि मानवी जीवनाचे रक्षण, असे काही आजार आहेत जे जनावरांपासून किंवा पशूंपासून पशुपालकांना होतात, जसे की रेबीज आहे आणि ब्रुसेलोसिस आहे. या रोगांचं जर तुम्ही लसीकरण केलं तर ते आजार मानवाला होत नाहीत, म्हणजे तुमचे पशुधनही सुरक्षित राहतं आणि मनुष्यही सुरक्षित राहतो. याच्यासाठी आपल्याला लसीकरण करणं गरजेचं आहे.
1: आता लसीकरण करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
2: लसीकरण करताना मॅडम जनरली तीन गोष्टी बघणं गरजेचं आहे. लसीकरण हे नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच घ्यावे. फक्त निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे आणि लसीकरण करण्याच्या 15 दिवस आधी जंतनाशक औषध देणं गरजेचं आहे. जनावरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंत असतात, तो जंत लोड कमी करण्यासाठी 1-15 दिवस आधी तुम्ही डीवर्मिंग करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण जी लस देतो त्याची कार्यक्षमता वाढते आणि एक थरोली वॅक्सिनेशन होतं.
1: आता आपण बघतो की गाई म्हशींमध्ये सुद्धा काही आजार असतात, तर ते कोणते आणि त्याच्यावर कोणती लसीकरणं करायला हवीत?
2: पशुपालकांना माझी विनंती आहे की गाई आणि म्हशी ज्या आपल्या गोठ्यामध्ये आहेत त्यांचे जनरली 4 मेजर आजार आहेत, ज्यांना आपण घटसर्प, फऱ्या, लाळ खुरकत, ब्रुसेलोसिस आणि अँथ्रॅक्स. तर याच्यामध्ये जे पहिला आजार आहे हिमोरेजिक सेप्टिसेमिया, ज्याला आपण घटसर्प म्हणतो, तो जीवाणूजन्य आजार आहे आणि मे आणि जून मध्ये याचे लसीकरण करावं. ते वर्षातून एकदाच करतात.
1: बरोबर.
2: दुसरा जो आजार आहे तो ब्लॅक क्वार्टर आहे, त्याला आपण फऱ्या म्हणतो आणि तोही जीवाणूजन्य आजार आहे आणि त्याचेही लसीकरण मे आणि जून मध्ये करतात आणि तोही वर्षातून एकदाच करावे. तिसरा जो आजार आहे तो प्रामुख्याने आपल्या इकॉनॉमिकला बाधा आणतो, तो म्हणजे लाळ खुरकत, त्यालाच आपण पायलाग म्हणतो किंवा त्याला इंग्रजीमध्ये फूट अँड माउथ डिसीज म्हणतात. त्याचे लसीकरण मात्र वर्षातून 2 करावे लागते, मार्च आणि सप्टेंबरमध्ये. तर दर 6 महिन्यांनी लसीकरण करणं गरजेचं आहे आणि हे विषाणूजन्य आजार आहे. आणि चौथा जो आहे तो

0: लॉसेस आहे तो आहे 4 ते 8 महिन्याच्या वासरांना आयुष्यात एकदाच, म्हणजे त्याला पूर्ण लाईफटाईम इम्युनिटी राहते. फक्त 4 ते 8 महिन्याचे ज्या पाड्या असतात, फिमेल असतात, त्यांना याचं आपण लसीकरण करतो. तर सर्व पशुपालकांनी या 4 आजारांचे लसीकरण नजीकच्या आपल्या पशुवैद्यकांशी संपर्क साधून तज्ज्ञ पशुवैद्यकांकडून करून घ्यावे.
1: आता हे झालं गाई म्हशींमधील आजार आणि त्यावरचं लसीकरण, नाही का? आता शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये कोणते नेमके आजार होतात आणि त्याचं लसीकरण कधी करायला हवं?
0: ज्याप्रमाणे आपण एक गाय आणि मशीनमधलं लसीकरण पाहिलं, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांमध्येही वेगवेगळे आजार आहेत. पण प्रामुख्याने जे आपल्या इकॉनॉमिकला बाधा आणतात त्याच्यामध्ये ETV आणि PPR, इंटेरोटॉक्झिमिया या नावाचा रोग आहे. ते पावसाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजे मे जून, फार ते फार जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये वर्षातून एकदा, आणि PPR जो आहे ते 3 वर्षातून एकदा. पण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याचं लसीकरण करावं, त्याची इम्युनिटी 3 वर्ष टिक.
1: बरोबर.
0: आणि त्याच्यासोबत तुम्ही हिमोरॉजिक सेप्टेसेमिया, म्हणजे आपण त्याला घटसर्प म्हणूया, ते पण पावसाळ्यापूर्वी केलं तरी चालेल. हे 3 आजार प्रामुख्याने शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये लसीकरण करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. या पावसाळ्यामध्ये या शेळ्या मेंढ्यांना नेमकं कोणतं लसीकरण करणं आवश्यक असतं?
0: ETV आणि HS, हे 2 आजार त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे.
1: बरोबर. आता कुक्कुटपालनामध्ये जी पक्ष्यांचं जे लसीकरण केलं जातं त्याविषयी जरा सांगा.
0: कुक्कुटपालन हे जनरली याच्यामध्ये मॅडम, जे Day 1 आहे, आपण पहिल्या दिवशी जे वॅक्सिनेशन होतं ते कंपनीज करते, जे तुम्हाला पिल्ले पुरवठा करते ते कंपनीज करते, त्याला मराक डिसीज म्हणतात. त्याच्यानंतर 7व्या दिवशी तुम्हाला लासोटा नावाची लस द्यायची आहे, ती डोळ्यामध्ये एक आयड्रॉप टाकायचं आहे. त्याच्यामध्ये 14व्या दिवशी तुम्हाला गंबोरो नावाची लस आहे, ती पण डोळ्यामार्फत तुम्ही देऊ शकता, म्हणजे डोळ्यामध्ये आयड्रॉप टाकून लसीकरण करू शकता. 21व्या दिवशी तुम्हाला नंतर गंबोरो बूस्टर आहे, ते ड्रिंकिंग वॉटरमध्ये देऊ शकता. आणि 28व्या दिवशी म्हणजे Day 28 लासोटा बूस्टर आहे, तो पण पाण्यातून देऊ शकता. असे ह्या महत्त्वाच्या 5 लसी आहेत ज्या आपल्या पोल्ट्रीमध्ये महत्त्वाच्या आहेत.
1: बरोबर. आता जसं आपण म्हटलं की या पावसाळ्यामध्ये या कुक्कुटपालनामध्ये नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते विशेष करून?
0: विशेष काळजी म्हणजे मॅडम, टेम्परेचर मेंटेन करणं पावसाळ्यामध्ये, आणि जे काही तुमचं मॉइश्चर मेंटेन आहे, ह्युमिडिटी कमी करणे, फंगस ग्रोथ होता कामा नाहीये. फंगस ग्रोथ झाली तर ती जी पिल्ले आहेत त्या पिल्लांचं जे खाली आपण ज्याला बेस म्हणतो तो बेस 1-8 दिवसाला चेंज करणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. आणि टेम्परेचर त्याच्या म्हणजे जो ब्रुडिंग एरिया आहे तिथे तुम्ही एखादा 60W बल्ब लावणे, टेम्परेचर मेंटेन करणे, या गोष्टी गरजेच्या आहेत.
1: बरोबर. आता पाळीव प्राण्यांमधील जे लसीकरण असतं त्याविषयी जरा आता आपल्या श्रोत्यांना सांगा.
0: पाळीव प्राण्यामध्ये आपण हल्ली आपली लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे डॉग आणि कॅट पाळत आहोत. डॉग अँड कॅट हे आपले फॅमिली मेंबर झालेले आहेत, आणि ज्यावेळेस आपण जेवढे त्यांच्या क्लोज जाऊ, आपण क्लोज जातो तसंच ते आपल्या क्लोजमध्ये येतात, आणि मग ते जे रोग आहेत एकमेकाला शेअर होतात. याच्यामध्ये प्रामुख्याने आहे तो रेबीज, आणि त्यांना होणारे रोग आहेत तो गॅस्ट्रो. ह्या 2 प्रकारच्या लसी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या देणं अत्यंत गरजेचं आहे. तर वयाच्या 40व्या दिवशी तुम्हाला पहिला गॅस्ट्रोचा डोस द्यावा लागेल.
1: म्हणजे कुत्रा आणि मांजर दोघांनाही?
0: कुत्र्याला फक्त, मांजराचे सेपरेट लसीकरण आहे. फक्त आपण इथे पाळीव प्राणी कुत्र्याविषयी फक्त 40व्या दिवशी पहिला डोस द्यायचा त्याचा, आणि 21 दिवसांनी पुन्हा बूस्टर गॅस्ट्रोचा, आणि 90व्या दिवशी अँटीरेबीज. 40, 21 आणि 90 हे दिवस महत्वाचे आहेत पाळीव प्राण्यांमध्ये, कुत्र्यांमध्ये. आणि ह्या प्रत्येक लसीकरणापूर्वी जंताचं औषध 1-3 ते 4 दिवस देणं गरजेचं आहे. आणि तसंच तुम्ही कॅटमध्ये बघायला गेला तर कॅटमध्ये बी अँटीरेबीज आणि कॅट वॅक्सिन येतं, ते तुम्ही देणं गरजेचं आहे.
1: त्या किती दिवसांनी द्यायचं असतं साधारणपणे?
0: साधारणपणे 40 दिवसानंतरच देणं अपेक्षित आहे.
1: म्हणजे दोघांनाही, कुत्रा आणि मांजर दोघांनाही,
0: रेबीज हे 90व्या दिवसानंतर आणि गॅस्ट्रोची 40 दिवसानंतर.
1: आता रेबीज या रोगाबद्दल जरा आपल्या श्रोत्यांना माहिती द्या बघू.
0: रेबीज हे आपण बऱ्याच वर्षापासून फक्त ऐकलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर हा रोग डायरेक्टली बाईट, ज्यावेळेस एखादा डॉग तुम्हाला बाईट करतो आणि ती डीप बाईट जाते, ज्यावेळेस तो ब्लड, म्हणजे त्याचं मानवाचं ब्लड जर त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मग तो रेबीज होण्याचे चान्सेस जास्त आहेत. जनरली ज्यावेळेस तुम्हाला एखादा डॉग बाईट करतो त्यावेळेस ते प्रथम उपचार म्हणून त्याला तुम्ही डेटॉलने वॉश करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: पहिल्यांदा वॉशिंग आपल्याला पॉसिबल काय आहे, घरी
1: घरगुती उपचारामध्ये
0: सुरुवातीला डेटॉलने वॉश करणं, जेवढं मॅक्झिमम टॅप वॉटरमध्ये डेटॉलने जेवढे तुम्ही ते वॉश करता येईल तेवढं वॉश करणं.

0: त्याच्यानंतर निरेस्ट हॉस्पिटलला जाणे आणि त्याच्यावरचे पोस्ट बाईट वॅक्सिनेशन्स घेणे.
1: बरोबर.
0: आणि जर समजा बाईट मेजर असेल तर तुम्हाला अँटी सिरम, म्हणजे जे सिरम आहे ते तुम्ही त्या बाईटच्या कडेने डिपॉझिट करू शकता. घरगुती याच्या व्यतिरिक्त कोणताही वेगळा उपचार करायचा नाही. बेटर वे तुम्ही कोणत्याही MOC कॉन्टॅक्ट साधणे, मेडिकल ऑफिसरशी कॉन्टॅक्ट साधणे, जे अर्लिएस्ट आणि उपचार करून घेणे.
1: बरोबर.
0: आणि रेबीज हा असा रोग आजार आहे की ते 20 दिवस ते 20 वर्ष या कधीही तुम्हाला तो उद्भवू शकतो.
1: त्याचा असा वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.
0: कॉन्स्टंट असा त्याचा पिरियड नाही आहे की मला 1 महिन्यानेच रेबीज होईल, 2 महिन्यानेच रेबीज होईल असं नाही आहे. 20 दिवस ते 20 वर्ष हे तुम्हाला त्याच्यामध्ये कधीही तो रोग तुम्हाला होऊ शकतो.
1: आता हे सगळं झालं लसीकरणाविषयी. आता लसीकरण केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी?
0: लसीकरण केल्यानंतर जे आपले लार्ज ॲनिमल आहे, ज्याला आपण गाय आणि म्हैस म्हणतो, किंवा यांना तुम्ही सकस चारा देणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. नंतर कठीण प्रवासाला बंदी आहे, म्हणजे आज त्याचं लसीकरण केलं आणि 15-20 किलोमीटर तुम्ही त्याला ट्रान्सपोर्ट करत आहात, तो प्रवास आपल्याला अवॉइड करायचा आहे. लस ही एक प्रकारचा जीवाणू आपण शरीरामध्ये इंट्रोड्यूस करत आहोत, त्याच्यामुळे ट्रेस आणि फिवर ह्या 2 गोष्टी कॉमन आहेत. 1 ते 2 दिवस तो ट्रेसमध्ये राहणार आहे किंवा एक हलकासा फिवर येणार आहे, त्याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची गरज नाही आहे. स्वच्छ आणि ताजं पाणी त्याला द्यायचं आहे, स्वच्छ हवेशीर गोठा असणं गरजेचं आहे. आणि लसीकरण केल्यानंतर जनावरांना ताप येणे, सूज येणे किंवा इंजेक्शन जिथं दिलं आहे तिथं थोडीशी गाठ येणं हे कॉमन आहे. 2-3 दिवसानंतर ती जर गाठ कमी झाली नाही किंवा तो फिवर कमी झाला नाही तर तज्ज्ञ पशुवैद्यकाशी सल्ला साधून पुढील उपचार करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर, आता जनावरांमधील पायलाग या रोगाविषयी थोडी माहिती द्या.
0: पायलाग हा रोग प्रामुख्याने शेतकऱ्यांचा मेन शत्रू आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. जे क्रॉसब्रीड ॲनिमल्स आहेत, ज्याला आपण HF क्रॉस म्हणतो, होल्स्टीन फ्रिजन म्हणतो, याच्यामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. पायलागाची प्रथम लक्षणं अशी आहेत की तुमच्या पायाला जखमा होतात आणि तोंडांमध्ये पण जखमा होतात. या जखमा एवढ्या सिव्हिअर असतात की तुमचं जे पशुधन आहे ते कुठल्याही प्रकारचं अन्न खात नाही आहे, पाणी पित नाही आहे आणि कंटिन्युअस तुम्हाला सलायव्हेशन होतं. तर अशा वेळेला तुम्हाला प्राथमिक उपचार म्हणून जे ग्लिसरीन आहे, जे बाजारामध्ये ग्लिसरीन मिळतं, ते ग्लिसरीन आणि आपली हळद हे त्या जखमांना लावणे आणि जिभेवरती ग्लिसरीन आणि हळद लावणे हा प्रथम उपचार आहे, जोपर्यंत तुमच्याकडे तज्ज्ञ पशुवैद्यक येत नाही तोपर्यंत. पण जसा का तुम्हाला अशी लक्षणं दिसतील की पायाला जखमा आहेत आणि तोंडाला पण जखमा आहेत, तर अशा वेळेस तुम्ही प्रथम पशुवैद्यकांना बोलवणे आणि तिथून पुढचा उपचार करणं गरजेचं आहे. ज्या जनावरांना अशी लक्षणं दिसतात त्यांना इतर जनावरांपासून वेगळं ठेवणे आणि त्याची जी काही भांडी आहेत, खाद्याची भांडी, पाण्याची भांडी, ते इतर जनावरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीत याची काळजी घेणे.
1: बरोबर, नाही तर संसर्गजन्य आजार असल्यामुळे तो पसरत जाईल
0: जातो. आणि जनरली कोणत्याही आजाराची लक्षणं ही तुम्हाला 14 दिवसांनी दिसतात. पहिल्या जनावराला रोग झालाय म्हणून त्याला तिथंच बांधणे हे योग्य नाही, कारण पुढच्या 14 दिवसांमध्ये तुमचा पूर्ण गोठा हा संसर्गजन्य रोगाने व्यापला जाईल. तर जिथं लक्षणं झाले तिथं त्याला पहिल्यांदा सेग्रिगेशन करणे, सेपरेट करणे किंवा आयसोलेशन करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याच जिथे बी जागा अवेलेबल आहे फक्त तो ॲनिमल इतरांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत्या कामाने एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि वर्षातून दोनदा
1: अलीकडच्या काळात आपण त्याला क्वारंटाईन
0: असं म्हणतो.
1: म्हणजे खरोखरच हा घातक असा रोग आहे असं म्हटलं तरी हरकत नाही ना?
0: 100% मॅडम.
1: आता या रोगासाठी, हा रोग झाल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी?
0: हा रोग झाल्यानंतर प्रथम तुम्ही ते जनावर इतर जनावरांपासून सेपरेट करणे, त्याची खाद्याची पाण्याची भांडी सेपरेट ठेवणे आणि त्याच्या जखमा ज्या आहेत त्या जखमांना प्राथमिक उपचार करणे, जसे की त्याच्यामध्ये कापूर हळद तेल मिक्स करून त्या पायांना लावणे आणि ग्लिसरीन आणि हळद मिक्स करून जिभेला लावणे हा प्राथमिक उपचार आहे, जोपर्यंत पशुवैद्यक तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत. एकदा का पशुवैद्यक तुमच्यामध्ये तुमच्या गोठ्यामध्ये आला की तिथून पुढचा जो उपचार आहे तो पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करायचा आहे. आणि आपलं जनावर इतर कळपामध्ये जाता नाहीये, त्याला चरायला सोडता कामा नाहीये किंवा आपल्या पशुधनाचा आजार इतरांना होऊ नये ही काळजी पण घेणं गरजेचे आहे.
1: बरोबर. आता सुनवलात की पायलाग हा आजार इतर जनावरांना होऊ नये, तर यासाठी काही लसीकरण आहे का?
0: 100% मॅडम. आपण जसं आपण आधीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला उत्तर दिले की पायलाग ही वर्षातून 2 दिवस आणि शासन तुम्हाला निशुल्क करत आहे, ते म्हणजे फक्त पशुवैद्यकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट साधायचं आहे आणि त्याच्या मार्च आणि सप्टेंबरमध्ये लसीकरण करून घेणं गरजेचं आहे.
1: आता

0: दुसरा जो आपल्या पाळीव जनावरांना होणारा घातक आजार तो म्हणजे लंपी चर्मरोग. अलीकडच्याच काळामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये या लंपी चर्मरोगाचं प्रमाण आपल्या जनावरांमध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर या आजाराविषयी थोडक्यात सांगा.
1: लंपी चर्मरोग मॅडम हा नवीन आजार आहे. याच्यामध्ये जी लक्षणं म्हणजे प्रामुख्याने हा त्वचा रोग आहे.
0: हां,
1: तुमच्या त्वचेवरती वेगवेगळ्या प्रकारचे फोड येतात. ते फोड फुटतात आणि परत तेच इन्फेक्शन इतर जनावरांना होतं. तर इथं पण प्रामुख्याने आयसोलेशन सेपरेशन हा पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो की तुमच्याकडे जे काही जनावरं आहेत 5, 10, 2, 4 ज्याला तुम्हाला वाटते की ह्याला हा आजार उद्भवलेला आहे त्याला सेपरेट करणे आणि इतरांपासून वेगळं ठेवणे. आणि प्रामुख्याने ज्या त्या अंगावर गाठी आलेल्या आहेत त्या गाठींना हळद लावणे. बेसिक म्हणजे हे खूप बेसिक सांगतो मी, जिथे पशुवैद्यक पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी. आणि जेवढ्या फास्ट तुम्हाला पशुवैद्यक बोलवता येईल तेवढ्या फास्ट बोलून पुढे मग अँटीबायोटिक किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही पेन किलर्स असतील किंवा काही लिव्हर टॉनिक्स असतील ते त्याच्या सल्ल्याने देणे गरजेचे आहेत. पण प्रामुख्याने तुम्ही डासाचं कंट्रोल करणे, गोचिड गोमाशाचं कंट्रोल करणे, आपल्या गोठ्यामध्ये डास गोचिड गोमाशा ह्या जर तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवल्या तर हा चर्मरोग पसरत नाही. चर्मरोग पसरण्याचं कारण काय आहे की ज्या जनावराला तो रोग झाला आहे तिथून डास बाईट करून दुसऱ्या जनावराला बाईट करणार हा त्या डासामार्फत स्प्रेड होतो. तर आपण डास कंट्रोल केले तर रोग बऱ्यापैकी कंट्रोल होईल.
0: मग या लंपी चर्मरोगासाठी काही लसीकरण आहे का?
1: हो आहे मॅडम, हल्लीच आता शासनाने याच्यावरती लस आणलेली आहे आणि याच्यासाठी आपण वर्षातून एकदा लसीकरण करतो. जनरली मे महिन्यामध्ये याचं लसीकरण होतं. फक्त गायीमध्ये म्हशीमध्ये हा आजार दिसून येत नाहीये. गायवर्गामध्ये हा आजार दिसून येतो तर गायवर्गामध्ये हा लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. मे जूनमध्ये लसीकरण करून सर्वांनी घ्यावं ही विनंती.
0: बरोबर सर. आता असे काही आजार आहेत, तुम्ही मगाशी उल्लेख केला होतात की प्राण्यांपासून मानवाला काही आजार होत असतात, तर या आजारांविषयी सांगा. या आजारामध्ये आपण सर्वसामान्य माणसाने कशी काळजी घ्यायला हवी?
1: जे आजार जनरली प्राण्यांपासून मानवाला होतात त्यांना आपण झूनॉटिक डिसिजेस असं म्हणतो. आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे COVID-19. हा आजार हा जंगलातून माणसांना झाला आणि त्याचा एवढा हाहाकार झाला की त्याला कंट्रोल करता करता आपण म्हणजे आपले लिमिटेशन्स आले. तर त्याच्या पाठीमागे न जाता साधं उदाहरण म्हणजे रेबीज. जे आपण ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे रेबीज हा त्यांचा रोग आहे, परंतु आपल्याला बाईट झाल्यानंतर तो आपण डेड एंड होस्ट आहे. डेड एंड म्हणजे आपल्याला आपल्यानंतर पुढे तो रोग जात नाही आहे आणि त्याच्यावर उपचार कोणताही नाही आहे. एकदा का एखाद्या मनुष्याला रेबीज झाला तर त्याला कोणत्याही प्रकारचा उपचार हा नाहीच आहे,
0: उपलब्ध
1: नाही आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण व्हॅक्सिनेशन करणं गरजेचं, म्हणजे ह्युमनमध्ये सुद्धा प्रिव्हेंटिव्ह व्हॅक्सिनेशन घेणं गरजेचं आहे. वर्षातून एकदा सर्व पशुपालकांनी अँटी रेबीज लस म्हणजे ह्युमनमध्ये पण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन घेणं गरजेचं आहे. सर्व पशुपालकांनी जरी आपल्या घरी डॉग असो नसो, आपण एक पशुपालक आहे या नात्याने सर्वांनी वर्षातून एकदा तरी रेबीज लस घेणं गरजेची आहे. आणि त्याच्यानंतर मग पोस्ट बाईट आहे. समजा चुकून एखाद्या पशुपालकाला पोस्ट बाईट म्हणजे एखाद्या कुत्र्याने चावा घेतलाच तर त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन पुढचे 7 डोसेस घेणं गरजेचे आहेत. पूर्वीपेक्षा आता सोपं झालेलं आहे. पूर्वी आपण ते अराउंड द बेली देत होतो, आता फक्त ते तुम्ही दंडावरती इंजेक्शन घ्यायचं आहे. आता भीती घ्यायची,
0: म्हणजे पूर्वी जशी खूपच भयानक एक होतं की पोटात आपल्याला 5 ते 7 इंजेक्शन घ्यायला लागत होती, आता आपण दंडावर इंजेक्शन घेतली तरीही आपल्याला चालतं, पोटात घेण्याची गरज नसते. म्हणजे घाबरून जाण्याची गरज नाही, पण लसीकरण हे फार महत्वाचं आहे, नाही का? सर, आज आपण इथे आलात आणि जनावरातील लसीकरणाचं महत्व नेमकं काय आहे, कोणत्या आजारात कशी काळजी घ्यायला हवी याविषयीची सविस्तर माहिती आपल्या सर्व पशुपालक शेतकरी मित्रांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: थँक्यू मॅडम, थँक्यू.
2: आत्ताच आपण पशुसंवर्धनातील लसीकरणाचं महत्त्व याविषयी डॉक्टर शिवाजी लोखंडे यांच्याशी विद्या तावडे यांनी केलेली बातचीत ऐकली. मंडळी, गायी म्हशी आणि कुक्कुटपालन यावरच केवळ भर न देता शेळीपालनाकडे सुद्धा एक उपयुक्त व्यवसाय म्हणून आपण पाहू शकतो. या संदर्भातच आता आपण अधिक माहिती जाणून घेऊया. मंडळी नमस्कार. मंडळी, गरिबाची गाय म्हणून आणि स्वयंरोजगाराचं एक उत्तम साधन म्हणून शेळी पालनाला खूप महत्त्व आहे. साधारणपणे एका शेळीपासून मिळणारं दूध हे 4 जणांच्या कुटुंबात

ला पुरेसं होतं आणि गाई म्हशींच्या तुलनेत विचार केला तर शेळीला खाद्य कमी लागतं. ती टाकाऊ अन्न, भाजीपाला, झाडाची पानं खाऊन राहू शकते आणि जर भरपूर चारा आणि सकस खाद्य तिला दिलं तर 14 महिन्यातून शेळी 2 पिल्लं देते. शेळीच्या कातड्याला उत्तम बाजारपेठ मिळते. पश्मिना, अंगोरा, गद्दी या जातीच्या शेळ्यांच्या केसांपासून लोकरीचे कपडे आणि शाली तयार होतात. इतर प्राण्यांच्या मानानं शेळी काटक आहे, त्यामुळे तिला रोगराई सुद्धा कमी होते. म्हणूनच शेळीचं महत्व निश्चितच जास्त आहे. मंडळी, दूध आणि मांस देणाऱ्या शेळ्यांच्या जातींमध्ये उस्मानाबादी, बार्बेरी, जमनापारी, मलबारी, मेहसाना, झालावाडी, बिटल, सिरोही, अजमेरी, कच्छी या प्रमुख जाती आहेत. महाराष्ट्रातल्या उस्मानाबादी आणि संगमनेरी या शेळ्या प्रसिद्ध आहेत. कोकण कृषी विद्यापीठानं कोकण कन्याळ ही शेळीची जात मुख्यतः मांस उत्पादनासाठी विकसित केलेली आहे. स्थानिक कळपातून अधिक उत्पादन क्षमता असलेली शेळीच्या जातीची निवड करून त्या जातीमध्ये सुधारणा आणि शुद्धता आणून कोकण कन्याळ ही नवीन सुधारित जात विकसित केली गेली आहे. कोकण कन्याळ शेळीची प्रजोत्पादन क्षमता सुद्धा समाधानकारक आहे. ही शेळी 11व्या महिन्यात प्रजननक्षम होते आणि 17व्या महिन्यात पहिले वेद देते. साधारणतः 2 वर्षांमध्ये ही शेळी 3 वेद देते. या नवीन जातीच्या शेळीच्या दुधाचं प्रमाणही प्रत्येक वेतामध्ये सरासरी 60 लिटर असून दुधाचा कालावधी 97 दिवसांचा आहे. शिवाय या शेळ्यांमध्ये मर्तुकीचे प्रमाणसुद्धा खूप कमी आहे. ही जात स्थानिक शेळ्यांच्या जातीपेक्षा उंच, शरीराने काटक आहे, आकारानं मोठीही आहे. लांब आणि लोंबकळणारे कान यांना असतात. शिंग गोल, टोकदार आणि मागे वळलेली असतात. तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराचा जास्त लांबपणा आणि भरदार छाती ही याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. डोंगर दऱ्याच्या प्रदेशामध्ये चरावयाला चालण्यासाठी आवश्यक असलेले मजबूत आणि काटक पाय यांना आहेत. त्यामुळे कोकणातील डोंगर दऱ्याच्या प्रदेशामध्ये योग्य अशी ही जात आहे. या शेळ्यांना फार खर्चिक अशा गोठ्याची आवश्यकता नसते. असलेलं साहित्य किंवा कमी खर्चाचं साहित्य वापरून छपराचे गोठे जर बांधले तर ते 5-6 वर्ष सहज टिकतात. याकरता बांबू, लोखंडी पाईप यांचा आपण वापर करू शकतो. तसंच छपरासाठी गवत किंवा इतर कामासाठी उपयोगात न येणाऱ्या कौलारू छताचा सुद्धा वापर करता येऊ शकतो. मात्र शेळ्यांचे गोठे उंचावर बांधणं आवश्यक असतं. गोठ्यांची दिशा ठरवताना दक्षिण, उत्तर किंवा पूर्व पश्चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि संध्याकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो. मंडळी, प्रत्येक शेळीला 10 ते 12 चौरस फूट जागा दिली गेली पाहिजे. तसंच गोठ्याच्या आजूबाजूला मोकळी जागा असली पाहिजे. या जागेमध्ये शक्यतो सुबाभूळ, असाणा, धामण, शिवण, उंबर यासारखी झाडं लावावीत. या झाडांचा उपयोग सावलीसाठी, शुद्ध हवेसाठी तसंच पाला म्हणून सुद्धा करता येतो. मंडळी, शेळ्यांच्या आहाराचा विचार केला तर प्रामुख्यानं शेळी ही दूध आणि मटण यासाठी आपण पाळतो. यासाठी रोज लागणाऱ्या अन्न घटकांची गरज सुद्धा वेगवेगळी असते. मटणासाठी ज्या शेळ्या पाळल्या जातात त्यांच्या वजनाच्या 3 ते 4% एवढा सुका भाग खाद्यातून त्या खातात, तर दुधाच्या शेळ्यांमध्ये हे प्रमाण 5 ते 7% असते. ज्या आहारातून शरीर पोषणाची आणि उत्पादनाची गरज व्यवस्थित भागवली जाऊ शकते असा आहार म्हणजेच समतोल आहार. शेळीच्या खाद्यामध्ये हिरवा चारा ठेवला तर खुराकाचं प्रमाण कमी करता येतं. दिवसभरामध्ये 3 ते 4 किलो हिरवा चारा आणि 1.5 किलो वाळलेली वैरण जर शेळ्यांना दिली तर त्यांची वाढ नीट होते. शेळीला तिच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात प्रत्येक दिवशी 6 ते 7% शुष्क पदार्थ लागतात. मंडळी, शेळीच्या ओटीपोटाचा आकार लहान असतो, त्यामुळे त्यांना दिवसातून 3 ते 4 वेळा खाद्य देणं आवश्यक असतं. त्यांना प्रथिनयुक्त द्विदल जातींचं हिरवे ओले किंवा सुके गवत द्यावे, उदाहरणार्थ बरसीम, चवळी इत्यादी. तसंच शेळ्या जंगलात वाढलेलं आणि वाढलेलं गवत शक्यतो खात नाहीत. दूध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या आंबोडामध्ये मीठ असलेलं खनिज मिश्रण 2% या प्रमाणात द्यावं. प्रथिनयुक्त द्विदल गवत उपलब्ध नसेल तर आयोडीनयुक्त मीठ आणि डायकॅल्शियम फॉस्फेट यांचं समभाग मिश्रण त्यांना द्यावं.
शेळीच्या जीवनामध्ये पोषणाच्या दृष्टीनं ज्या महत्त्वाच्या अवस्था असतात त्यावेळी शेळ्यांना अन्न घटकांची गरज

वाढीव प्रमाणात द्यावी. त्या काळात शेळ्यांची अन्न घटकांची गरज वाढलेली असते, म्हणजेच पर्यायानं त्या काळामध्ये त्यांना पौष्टिक आणि समतोल आहार देणं आवश्यक असतं. आहाराचे दोन भाग असतात, वैरण आणि आंबुण. आंबुण म्हणजे प्रथिनं ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक, म्हणजेच वेगवेगळी धान्य, उदाहरणार्थ मका, ज्वारी, बाजरी, ओट, नाचणी इत्यादी. त्यांचे दुय्यम पदार्थ म्हणजे कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा. प्रथिनं पुरवण्यासाठी वेगवेगळ्या तेल बियांच्या पेंडीचा वापर आपण करू शकतो. यामध्ये शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरं इत्यादीचा समावेश होतो. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी, म्हणजेच तूर डाळ, चणा डाळ, उडीद डाळ यांची चुणी ही सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीनं फार उपयुक्त आहे. आंबोड मिश्रणात वापरलेल्या खाद्य घटकांची बेरीज ही 100 व्हायला हवी. मंडळी, मोठ्या जनावरांच्या तुलनेत शेळ्यांना होणारे रोग हे खूपच कमी प्रमाणात असतात. तरी सुद्धा जर व्यवसायाच्या दृष्टीनं पाहायचं झालं तर काही उपाययोजना करणं हे आवश्यक असतं. बऱ्याचशा आजारांचं मुख्य कारण म्हणजे जीवाणू, विषाणू, जंत यांचा प्रादुर्भाव. यामध्ये प्रामुख्याने घटसर्प, आंत्रविषार, काळपुळी, बुळकांड्या, फुफ्फुसाचा दाह, लाळ्या खुरकत, रक्तीहगवण, फऱ्या, यकृत कृमी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव शेळ्यांना होऊ शकतो. यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं वेळच्या वेळी औषधोपचार करून घेणं हे फार महत्वाचं आहे. खरं तर असंतुलित किंवा अनियमित व्यवस्थापन हे जनावरांना होणाऱ्या रोगाचं महत्वाचं कारण आहे. त्यामुळे कोणताही रोग टाळण्यासाठी योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे महत्वाचं आहे. यामध्ये प्रामुख्याने शेळीचं घर म्हणजेच गोठा, त्याची स्वच्छता, शेळ्यांचं खाद्य, त्यांचं प्रजनन, गर्भारपणातली काळजी, लहान करड्यांची काळजी आणि लसीकरण या सगळ्या बाबींचा समावेश होतो. तर मंडळी, अशा प्रकारे अतिशय उपयुक्त असा जोड व्यवसाय म्हणून आपण शेळीपालनाचा निश्चितच विचार करू शकतो. नमस्कार. शेळीपालन याविषयीची माहिती आपण ऐकलीत. संकलन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय, पण आपली पुन्हा भेट आहे उद्याच्या कार्यक्रमात. तेव्हा नक्की भेटूया. नमस्कार.

0: आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
1: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

श्रोतेहो, उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 15 जुलै रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम जाणून घेऊया. श्रोतेहो, उद्या आहे जागतिक युवा कौशल्य दिवस. या निमित्तानं मुंबई केंद्रावरून एक समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. कौशल्याची कास, प्रगतीची आस. लेखिका आहेत श्रीमती सपना टाक, निवेदन आहे अश्लेषा भट आणि समर बोबडे, आणि सादरकर्ते आहेत अतुल साखरकर. हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे उद्या सकाळी 8:40. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, आमचा इंद्रधनुष्य हा कार्यक्रम दररोज आपण ऐकत असता सकाळी 9:30. उद्या या कार्यक्रमात 600 प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील बेंडखळे यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद. या कार्यक्रमाचा दुसरा भाग उद्या प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. श्रोतेहो, उद्या आहे महाकवी कालिदास दिवस. त्यानिमित्तानंच उद्या दुपारी 12:00 प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ कार्यक्रमात असेल कवी संमेलन. यामध्ये कवी संमेलन काव्य त्रिवेणी, यामध्ये सहभागी कवयित्री आहेत प्राजक्ता पटवर्धन, प्रणिता कुलकर्णी, कविता क्षीरसागर, सूत्रसंचलन यशस्वी पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोतेहो, उद्या युववाणी कार्यक्रमात स्टे ट्यून या सत्रात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणेचे संशोधन विकास आणि उद्योजकता विकास समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुडे यांच्याशी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. तेव्हा श्रोतेहो, उद्या दिवसभरात वेगवेगळ्या विषयांचे कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आम्ही प्रसारित करू, सहक्षेपित करू. तेव्हा श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र. ट्यून करा 11:43 kHz किंवा न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा। रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा। भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार। फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। शुक्रवारी

0: विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50 हजारांच्या ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ऍश इन इकॉनॉमिक वे सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवडाभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या परीक्षेची तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही.

मध्ये जे विद्यार्थी R3 मध्ये उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरीविरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या, तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी हुर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले.

0: असल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी हुरमुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान हुरमुझच्या समुद्रधुनीत दोन तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि आम्ही बोलत आहोत आमच्या आजच्या दुसऱ्या आणि अंतिम सभेतून. रात्रीचे 8:15 आणि 15 सेकंद झालेत. श्रोतेहो, आज ऐकणार आहोत गझल. सुरुवात करते अहमद वासी यांच्या रचनेनं. याला स्वर आहे नितीन मुकेश यांचा आणि संगीत आहे सपन चक्रवर्ती यांचं.

0: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
0: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत इब्राहिम अश्क यांची गझल. त्याला स्वर आहे वाणी जयराम यांचा आणि संगीत आहे मुरली मनोहर स्वरूप यांचं.

वाणी जयराम यांनी गायलेली ही रचना इब्राहिम अश्क यांची, संगीतबद्ध केली मुरली मनोहर स्वरूप यांनी. श्रोतेहो आता ऐकवते राजकुमार रिझवी यांनी गायलेली गझल. ही रचना आहे ताहिर फराज रामपुरी यांची.

0: रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका, गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात गझल, ही रचना फैज अहमद फैज यांची, संगीत गुलाम अली यांचं.

अतिशय सुंदर अशी ही गझल श्रोते हो आपण ऐकली. आता एक कार्यक्रमात शेवटी विनोद सहगल यांनी गायलेली रचना ऐकूया. गीतकार आहेत महेंद्र देहलवी आणि संगीत आहे जगजीत सिंग यांचं.

विनोद सहगल यांनी गायलेली ही गझल आपण ऐकली. रचना होती महेंद्र देहलवी यांची आणि संगीत होतं जगजीत सिंग यांचं. श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा गझलचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो, उद्याचे आमचे काही ठळक कार्यक्रम पुन्हा एकदा सांगतोय. उद्या आहे जागतिक युवा कौशल्य दिवस. यानिमित्तानं समन्वित कार्यक्रम सकाळी 8:40 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. कौशल्याची कास, प्रगतीची आस. लेखिका आहेत श्रीमती सपना टाक. निवेदन आहे अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं. सादर करते अतुल साखरकर. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमास 600वा प्रयोग पूर्ण झालेल्या कोकणचा साज संगमेश्वरी बाज या धमाल विनोदी लोकनाट्याचे निर्माते आणि सूत्रधार सुनील वेंडकळ यांच्याशी पूर्वा खालगावकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. उद्या आहे या कार्यक्रमाचा भाग दुसरा. सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, उद्या दुपारी 12:00 आमच्या वनिता मंडळ कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कविसंमेलन काव्य त्रिवेणी. सहभागी कवयित्री प्राजक्ता पटवर्धन, प्रणिता कुलकर्णी, कविता क्षीरसागर, सूत्रसंचालन यशश्री पुणेकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. श्रोते हो, हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. यानंतर 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन. ही बातमीपत्र आणि कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या 8:45.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: हिंदी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ ज्या कार्यक्रमात श्रोते हो आपण अनुभवत असतो तो कार्यक्रम म्हणजे रजनीगंधा। आणि या आजच्या कार्यक्रमात आपल्या समवेत आहे मी अनघा। श्रोते हो, आता अर्थातच आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। आजच्या मैफिलीची सुरुवात करूया प्रेमाच्या कोवळ्या भावनांनी भरलेल्या एका सदाबहार युगुल गीतानं। आनंद बक्षी यांच्या शब्दांना सचिनदेव बर्मन यांचं संगीत आहे। किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील हे अजरामर गीत आहे आराधना या चित्रपटातलं।

श्रोते हो, प्रेमपत्रातील प्रत्येक शब्दाला जेव्हा सुरांची सुंदर साथ लाभते तेव्हा जे गीत तयार होतं ना, ते गीत श्रोते हो मी तुम्हाला आजच्या कार्यक्रमात ऐकवणार आहे. नीरज यांच्या शब्दांना संगीत आहे शंकर जयकिशन यांचं, आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी यांनी. चित्रपट कन्यादान

0: श्रोते हो, गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात ॲक्सेस बार्स थेरपी, एक ऊर्जा उपचार पद्धत याविषयी सई साने यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: ॲक्सेस बार्स ना तुमची आहे ती रियालिटी बदलत नाहीत, पण तुम्हाला जशी हवी आहे तशी एक नवीन रियालिटी निर्माण करायला ते मदत करतात. त्यांचा मोटो आहे टू एम्पावर द पीपल टू नो दॅट यू नो.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका गुरुवारी 16 जुलैला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आता एक असंच उत्साहपूर्ण गाणं, राजा मेहंदी अली खान यांच्या शब्दांना मदन मोहन यांनी

श्रोते हो, प्रेमातील ओढ, विरह आणि कोमल भावना व्यक्त करणारं आणखी एक सुंदर युगुलगीत आता आपण ऐकणार आहोत. मजरू सुलतानपुरी यांची ही रचना आहे. संगीतबद्ध केली आहे रोशन यांनी. स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा. चित्रपट आरती.

0: श्रोते हो, शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेविषयी समीर इंदुलकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत.
1: आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत.
0: अच्छा, तेव्हा नक्की ऐका शुक्रवारी 17 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलो हर्ट्सवर तसंच 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात आपण छान छान जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा आनंद घेतोय. श्रोते हो, आता मी तुम्हाला ऐकवणार आहे 2 रास्ते या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. याला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

आणि श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करूया एका भावस्पर्शी आणि हृदयाला भिडणाऱ्या युगुलगीतानं. हसरत जयपुरी यांच्या शब्दांना शंकर जयकिशन यांच्या संगीताची साथ आणि मुबारक बेगम आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातील हे अजरामर गीत आहे हमराही या चित्रपटातलं.

श्रोते हो, मनाला आनंद देणारी ही किती छान गाणी आज आपण ऐकलीत ना श्रोते हो. अशाच पुन्हा काही अजरामर गीतांसह पुन्हा भेटेन. तोपर्यंत अनघाला या कार्यक्रमातून निरोप द्या. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूही जीवन।
2: रजनीगंधा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। रात्रीचे 10:31 झाली आहेत। आता कार्यक्रम नाद ब्रह्म। श्रोते हो आजच्या या कार्यक्रमात आपण पंडित अरुण कशाळकर यांचं शास्त्रीय गायन ऐकणार आहोत। त्यांनी गायलेला राग सारनट। एक तालात निबंध बंदिशीचे बोल आहेत सजन घर बाजे येरी येरी डोले, आणि त्रितालात निबंध बंदिशीचे बोल आहेत मानोजी तुम माने पिहरवा काहे सौतन संग प्रीत लगाई। श्रोते हो अरुण कशाळकर यांना तबला साथ केले विकास पुरंदरे यांनी आणि हार्मोनियम साथ आहे GN पोळेकर यांची। तेव्हा आजच्या नादब्रह्म कार्यक्रमात ऐकूया पंडित अरुण कशाळकर यांनी गायलेला राग सारनट।

श्रोते हो, आजच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आपण पंडित अरुण कशाळकर यांनी गायलेला राग सारनट ऐकलात. त्यांना साथ संगत अशी होती, तबला साथ होता विकास पुरंदर यांचा आणि हार्मोनियम साथ होती जी एन पोळेकर यांची.

नाद ब्रह्म हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, उद्या रात्री 10 वाजता प्रसारित होणाऱ्या नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण प्रभुदैव सरदार यांचं गायन ऐकणार आहोत त्यांनी गायलेला राग श्यामकल्याण. तेव्हा श्रोतेहो, ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी.

आकाशवाणी रत्नागिरी श्रोते हो, यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. ही दोन्ही बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

Thank you so much.